नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1283 किलोहर्ट्झाचे आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमांतल्यान उलयता. आयज सोमार भारतीय सौर दीस 5 श्रावण 1948 म्हळ्यार 27 जुलय 2026. आतां बरोबर सकाळची 5:56 जातात. समेस्त आयकुप्यांक मायमोगाचो योग कर दिवन पयल्या सभेक आतां आमी आरंभ करतात. सुप्रभात.

श्री गजाननांच्या कटीभोवती एक सर्पमुखी मेखलेचा अलंकार चमकताना दिसतो. ही सर्पमुखी मेखला म्हणजे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे. श्री गणेश भक्ती ही अंतरंगातील कुंडलिनी शक्ती जागृत करते. मग मेरुदंडातील सुषुम्ना नाडीतून प्राणांचा ऊर्ध्वगामी प्रवास सुरू होतो. विकृती वितळू लागतात, संस्कृती उजळते. भक्तीतून जन्मलेली शक्तीदेवी काम क्रोधरूपी असुरांचा संहार करते. श्री गणेशाची भक्ती ही प्रपंच आणि परमार्थाच्या प्रांतात एक नवी क्रांती घडवते. ही क्रांती मनातील भ्रांती जाळून टाकते आणि शांतीचा प्रसाद देते.

सकाळच्या रममय वातावरण देवले प्रेम आणि भक्तीच करत करून वाढयास, पण त्याचबरोबर देशाची राशिल्ली भक्ती आणि प्रेम वाढून त्याच्या उदरगती खातीर यत्न करूया. आयकुबेनो आमचो आदार ह्या भक्तीगीताचे करावेक. आता निमाणे कडेन आसा हे देशभक्ती गीत.

0: एक ते दोन दीस तरव्याची सुवात सुकीत दवरची, जेणे करून बीज जमनीक लागतले. दोन दिसा उपरांत परत तरव्याक उदक सोडचें. पेरणी केल्या उपरांत तरव्याची कशी काळजी घेवया ते पळोवया. तरव्याक गरजे पुरचें एक ते दोन दिसा आड उदक दिवचें. रोव पेरल्या उपरांत सुरवातीचे कांय दीस शेवणी रोव खाता. तेन्ना रोव पेरल्या उपरांत सुरवातीचे 7-8 दीस तरव्याची शेवण्या पासून राखण करची. तशेंच तरव्यान नडणी येयल्यार ती वेळोवेळी काडून उडोवची.
1: सो आतांच तुमी आयकताले शेतकामा भावा खातीर म्हायती ह्या कारवेत भांगणी भाताच्या तरव्याची वेवस्थापन ह्या विशयाचेर कृष्णानंद नायक हाणें दिल्ली म्हायती आतांच तुमी आयकली. आतां आयकूंता संजीवनी भलायकी विशीं कारवीक रक्तगड ह्या विशयाचेर डॉक्टर प्रदीप पडवळ हांची मुलाखत तुमकां आयकूंक दिता.
2: नमस्कार मोगळ आयकप्यानो, आयच्या संजीवनी कार्यक्रमांत आमच्या स्टुडिओत आसात आमचे सांगातान दोतोर प्रदीप पडवळ. दोतोर नमस्कार.
3: आणि
2: येवकार तुमकां आमच्या संजीवनीत. दोतोर, आतां आमचे जे रगत आसा ह्या रगताक वेगळे वेगळे गट आसात, म्हणटकच हे रक्तगटा संदर्भात म्हाका आज तुमचे कडेन थोडेशें उलोवपाचें आशिल्लें. हे रक्तगट म्हणजे नेमकें कितें, आनी हे रक्तगट कशे पडटात, आनी जेन्ना रगत दिवपाची तेन्ना आमकां घेवपाची किंवा दिवपाची जेन्ना पाळी येता तेन्ना कशा पद्दतीन आमी हो प्रोसेस व्हरतात, आमकां थोडेशें सांगशात.
3: अवश्य अवश्य. 1901 ह्या वर्सा कार्ल लँडस्टेनर ह्या नांवाच्या शास्त्रज्ञाक अशें दिसून आयलें की जर दोन व्यक्तीचे रगत एकठांय केले गेले तर काहींच्या बाबतींत ते गोठ्ठा, काहींच्या बाबतींत ते गोठना. ताणें ताचें संशोधन करपाक सुरवात केल्या उपरांत ताच्या लक्षांत अशें आयलें की आमचें जें मानवी रक्त आसा न्ही, ते सगळ्यांचें जरी एक सारखें दिसत आसलें तरी तातूंत रक्त गट आसात. आनी तेन्ना मागीर ताणें तें रक्तगट कशें कितें आसतलें काय हाची संशोधनांतल्यान जी एक प्रक्रिया करून सोदून काडलें ताका ताणें नांव दिलें, ती म्हणजे ABC सिस्टीम. तीच सिस्टीम मागीर ABC ABO ह्या नात्यान मागीर सगळे कडेन आज पर्यंत प्रचलीत आसा. आजच्या घटकेक 36 ह्युमन ब्लड ग्रुप सिस्टीम्स आमचे कडेन आसात. 36 महत्वाचे फक्त भितरले आसा ते दोनूच, ABO सिस्टीम आणि RH सिस्टीम. आता ही जी सिस्टीम म्हणटा आम्ही ती कशी ठरता तर उदाहरणार्थ देतात ABO. ए जो आसा तातून एंटीजन ए आणि एंटीबॉडी बी असे असतले. बी जो खंयचो तर एंटीजन बी आणि एंटीबॉडी ए. आणि AB जो ब्लड ग्रुप असा त्याच्या कडे एंटीजन ए आणि बी असता आणि त्याच्या कडे एंटीबॉडी नसता. आणि ओ ब्लड ग्रुप जो असता त्याच्या कडे ए किंवा बी हे एंटीजन नसता पण दोन्ही एंटीबॉडी असता.
2: अच्छा,
3: कळले नी. आता एंटीबॉडी खंय असता आणि हे तर RBC रेड ब्लड सेल्स जे असं नी त्याचे. ओके, आता त्यानंतर दुसरी सिस्टीम जी आयली ती म्हणजे RH. RH चा अर्थ रिजस. एक ही माकडाची जात असा रिजस मंकी. आणि त्या रिजस मंकीच्या रक्तापासून एक जो घटक तयार केलो आणि त्यानंतर त्याच्या वेळेला ती रक्तगट सिस्टीम सुरू झाली. तातूंत एक डी फॅक्टर म्हणून असता. तर डी फॅक्टर जो पॉझिटिव्ह असता तो RH पॉझिटिव्ह आणि जो निगेटिव्ह असता तो RH निगेटिव्ह.
2: RH म्हणजे
3: RH तेच रिजस. आता जे हांवें सांगले रिजस हो एक माकडाचा प्रकार असा.
2: रक्ताचा गट सांगताना ARH पॉझिटिव्ह असे म्हणतात
3: ते दोन. आता ABO सिस्टीम तातूंत नंबर ए बी ए बी की ओ हे आम्ही सांगता आणि RH पैकी पॉझिटिव्ह की निगेटिव्ह. आता एका व्यक्तीचं समजा आता ओ असा आणि तो पॉझिटिव्ह असा. उदाहरण हा स्वतः माझं रक्तगट ओ पॉझिटिव्ह म्हणजे माझं ABO ओ आणि RH पॉझिटिव्ह असं त्याचा अर्थ आता.
2: दोतोर, रक्तगट ह्या संदर्भात म्हाका दिसता बरीचशी माहिती आमच्या आयकुप्यांक मेळ्या. पण आता सट्ट करून एक इमर्जन्सीच्या वेळार कोणाकी रगत दिवपाक जाय जाल्यार आनी ताका तो ब्लड ग्रुप जर ताजो खबर ना जाल्यार अशे वेळार दोतोर ताणी कितें करप?
3: न्ही, ब्लड ग्रुप जरी खबर नासलो तरी ज्या व्यक्तीक रक्तदान करपाचे आसा त्या व्यक्तीचे रगत पयली काढून ताचो रक्तगट पळयतात. आणि सर्वसाधारणपणे ज्या व्यक्तीक ते जुळटले ताका ते रक्त द्याय वतले. कळ्ळे न्ही. त्यामुळे रक्तगट आपलो खबर नासत जाल्यार रक्तदान करूंक मेळना अशें कांय ना.
2: म्हणटकच शक्यतो आपल्याले शरीराची कशी ओळख असता मनशाक प्रत्येकाक तशी आपल्या रक्तगटाची ओळख आसची ना.
3: एकदम एकदम म्हणजे कशें आसा पळय, साधारणपणे जर सामकें जाल्यार

0: 99.99% म्हणजे 99.99% ऑफ द टाइम्स इफ यू सी हे जे असा ते बोन आपले रक्तगट मनशाचो बदलना आणि रक्तगट बदल क्वचित क्वचित एकदम क्वचित बदलूंक शकता तो म्हणजे खंचो जर समजा एखाद्या मनशाक बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केले बोन मॅरो ते सुद्धा ब्लडनी आणि ते बी समजा ओ पॉझिटिव्ह विच इज युनिव्हर्सल डोनर ताजे जर दिले तर क्वचित एखाद्या ताचा तो ब्लड ग्रुप बदलू शकता पण ना जाल्यार ब्लड ग्रुप हो केन्नाच बदलना आयुष्यभर तोच असं उरता आणि ताका लागून आमचे जे कार्ल लँडस्टॅनर असं पण नी तांचो जन्मदिस जो असा नी तो ब्लड डोनर डे असं मनयलो होता आणि ताची तारीख जी असा ती 14 जून वार्षिक.
1: दोतर आज तुम्ही आमच्या स्टुडिओत येऊन रक्तगटा संदर्भात आमकां बऱ्योचश्यो गजाली सांगल्यो. आमी वो विषय बरोच खोलायेचो आसा अजून आमी ह्या विशयाचेर उलोव येता परतून आमी एक फावट मेळुया अशीच वेगळे वेगळे विषय रक्ता संदर्भात घेऊन.
2: सो आताच तुम्ही ऐकताले संजीवनी भलायकी विशय कारवीक रक्तगट या विषयाचेर डॉक्टर प्रदीप पडवळ हांची मुलाखत आताच तुम्ही ऐकले. आता ऐकून द्या आज मादे चॅनलच्या वितरपाच्या कारवीची रूपरेष. कारवीची रूपरेषा सांगून जाले की ऐकूया बरोबर 7 वरांचे दिल्ली केंद्रावर सक्षपीत हिंदीतल्यान खबरो 7 वरां 5 मिनटांचे कोकणीतल्यान न्यूज अपडेट तुमकां ऐकूंक मेळटा. 7 वरां 5 मिनटां उपरांत कारवी अपडेट सांगल्या उपरांत सुप्रभात ही कारवाय तुमकां ऐकूंक मेळटली. ह्या कारवेन दिन विशेष तुमकां ऐकूंक मेळटा सर बरोबर 7 वरां 25 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो 7 वरां 30 मिनटांचेर सुप्रभात कारवेक मुखार तुमकां ऐकूंक मेळटले शोभीत अशी गीतां तशेंच कलात्मक गोंय हाचो 17वो भाग तुमकां ऐकूंक मेळटलो. शिमगो उत्सव सादर करतले डॉक्टर शाईश देशपांडे. तशेंच बरोबर 7 वरां 58 मिनटांचेर कोंकणींतल्यान न्यूज अपडेट 8 वरांचेर समाचार प्रभात तर 8 वरां 15 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो 8 वरां 30 मिनटांचेर मराठींतल्यान खबरो तर 8 वरां 40 मिनटांचेर कोंकणींतल्यान खबरो तुमकां ऐकूंक मेळटल्यो. 8 वरां 50 मिनटांचेर चित्रसंगी हिंदी फिल्म गीताची कार्यावळ आसली. 9 वरां 30 मिनटांचेर भावधारा मराठी गीताची कार्यावळ. 10 वरांचेर दिल्ली केंद्रावळ हिंदीतल्यान खबरो आमी सक्षेप करतले. 10 वरां 5 मिनटांची कातारांची कार्यावळ आसली. 10 वरां 30 मिनटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गीताचे कार्यावळीक पंडीत मल्लिकार्जून मनसूर हांचे गायन राग बक्का. 11 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो. 11 वरां 5 मिनटांचे कातार हे मेरा दिल. 12 वरांचे कारवीची रूपरेषा तर 12 वरां 5 मिनटांचेर घरकुल या करवीन प्रतिबिंब हाचेर उलोवप करतले नीता बर्वे आनी शीतल परब हांचे कविता वचन तुमकां आयकूंक मेळटलें. 1 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो तर 1 वरां 5 मिनटांचेर कांदावळ. 1 वरां 30 मिनटांचेर मराठींतल्यान खबरो तर 1 वरां 40 मिनटांचेर सदाफुली. 2 वरांचेर इंग्लिशींतल्यान 2 वरां 15 मिनटांचेर दुपार समाचार. 2 वरां 30 मिनटांचेर हिंदी फिल्म गीताची कार्यावळ आसली. 3 वरांचेर दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो. 3 वरां 5 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो. 5 वरां 30 मिनटांचे युवाणी कोंकणी इश्टागड 1 सादर करतले सुलोचना नायक. तर बरोबर 5 वरां 58 मिनटांचेर कोंकणींतल्यान न्यूज अपडेट. 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो तर 6 वरां 5 मिनटांचेर कारवीची रूपरेषा तुमकां आयकूंक मेळटली. 6 वरां 15 मिनटांचेर शब्दोली तर 6 वरां 35 मिनटांचेर कातारांची कारवळ. 7 वरांचेर 3 सांजा आधुनीक तंत्रज्ञान आनी पत्र करिता हाचेर परेश प्रभू हांचें भाशण तुमकां आयकूंक मेळटलें. 7 वरां 30 मिनटांचेर चावडेर हे कारवेन हायब्रीड नेपियर चारो ह्या विशयाचेर डॉक्टर संजय कुमार उद्धरवार हांणी दिल्ली म्हायती तुमकां आयकूंक मेळटली. 8 वरांचेर कारवीची रूपरेषा तर बरोबर 8 वरां 5 मिनटांचेर मराठींतल्यान खबरो. 8 वरां 15 मिनटांचेर पार्लमेंटचो रिव्ह्यू तुमकां आयकूंक मेळटलो. 8 वरां 30 मिनटांचेर गीत गजल. 8 वरां 45 मिनटांचेर समाचार संध्या. 9 वरांचेर न्यूज एट 9

नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की विकसीत भारत घडोवपाक देशांतल्या तरणाट्यांची भुमिका खूप म्हत्वाची आसा. तरणाटे हे फक्त विकसीत भारताच्या निर्मिती फाटले चलपी शक्तीच न्हय, तर तांच्या सगळ्यात व्हडले लावार्थी आसात. विद्यार्थ्यांच्या कल्याणा खातीर भारत सरकार खुपशी पावलां उबारता. विधानसभेत याविशी कडक कायदो करपाची सुचोवणी करतलो, पूण फुडाराचे चितून परिक्षा पद्दत घटमूट करपाक, पारदर्शक करपाक आनी चडान चड तांत्रीक पद्दत हाडपाक संवसारीक फामाद तंत्रज्ञ नंदन निलेकणीच्या फुडारपणाखाला एक गट तयार करतले, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका व्हिडिओ वरवीं घोशीत केला. एक्स एनसीसी कॅडेट्स असोसिएशन गोंय बॅटालियन एनसीसी आनी गोवा ह्युमन रिसोर्सीस डिव्हलॉपमेंट कॉर्पोरेशन हांचे वतीन पणजेच्या आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्धापन दिसाची काल कार्यावळ झाली. राज्य वेंचणूक आयोगान 11 नगरपालिकांच्या प्रभाग फेररचणुकेचो प्रस्तावीत मसुदो जाहीर केला. प्रभाग फेररचणुकेविशी नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या. सरकार आज लोकसभेत भौशीक परिक्षा आयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करतलो. हे विधेयक भौशीक परिक्षा आयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2014 सुधारणा करपाच्या उद्देशान हाडटात. दिल्लीच्या वैज्ञानिक आनी तांत्रीक परिभाशीक आयोगान गोवा कोंकणी अकादमीच्या जोडपालवान वैज्ञानिक आनी तांत्रीक परिभाशीक उतर साठो तयार करपाचो प्रकल्प हातांत घेतला. फार्मागुडी फोंडा हांगाच्या फार्मसी कॉलेजीच्या वाठारांत लायन्स क्लब ऑफ फोंडा, पीईएस राजाराम तरबाई कॉलेज ऑफ फार्मासी आनी गोंय सरकाराच्या रान खात्याच्या सहकार्यान वनमहोत्सव घडोवन हाडलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्याच्यान उलयता. सकाळचे बरोबर 7 वरां जावन 7 मिनटां आनी 58 सेकंद जातात. आयकूं येता शुभ्रभात ही कार्यावळ.
1: प्रभातम प्रभातम.

0: सुप्रभात या करवी दूरपरे देव कर देता तुमचा 30 टक्के दार करवीच्या पहिल्या सुवातीक तुम काय घेऊन येता दिन विशेष
1: दिन विशेष

27 जुलय दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खास अशी कारणां घेवन येता. 1761 वर्सा आयचे दिसा माधवराव बल्लाळ भट उर्फ थोरले माधवराव हे मराठा सम्राज्याचे चवथे पेशवे जाले.

0: मराठेशाहीत चौथो कर्तबगार पेशवा म्हणून बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब आणि गोपिकाबाई हांचो दुसरो चलो. ताचो जल्म धारवाड जिल्ह्यांतलो. माधवराव पेशव्यान मराठ्यांची दक्षिणेतली सत्ता कायम केली. आपल्या कारकिर्दीन निजाम हैदर अली हांचो बंदोबस्त केलो. उत्तरेंत मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईन जाल्लो पराभव आणि तातूंतल्यान मराठी सत्तेची जाल्ली मानहानी भरून काढपाचे काम तांणी केले. तशेंच मराठी सत्तेक वैभव परतून एक फावट हाडून दाखयले. मराठ्यांच्या इतिहासांत एक प्रामाणीक जिद्दी आणि दक्ष असो शासक म्हणून माधवरावांचो उल्लेख जाता. आयचेच हे दिसा 1949 वर्सा पहिल्या प्रवासी जेट विमानाचे डी हॅव्हिल लँड कॉमेटचे उड्डाण जाल्ले. 1921 वर्सा आयचेच दिसा रक्तातले साखरेचेर इन्सुलीन हाचे नियंत्रण असता अशें टोरांटो विद्यापीठांत सर फ्रेडरिक बेंटिंग आणि चार्ल्स बेस्ट हांणी सिद्ध केले. तशेंच इन्सुलीन शुद्ध स्वरुपांत विभक्त करपाचे कामूय ताणी केले. डच चित्रकार विन्सेंट व्हॅन गॉग हांणी स्वताचेर गोळी झाडून घेतली तो दीस आयचो 27 जुलय 1890 वर्सांतलो. 1997 वर्सा द्रमुकचे अध्यक्ष एम करुणानिधी हे 7वे फावट पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडून आयले. तर 1999 वर्सा एलपीजी म्हळ्यारच द्रव खनिज तेल वायू हो वाहनां खातीर इंधन म्हणून वापरूं येता हो प्रस्ताव पेट्रोलियम मंत्रालयान मंजूर केलो. 2012 वर्सा लंडनांत 30व्या ऑलिंपिक स्पर्धांक सुरवात जाली तो दीस आयचोच. आयज आमी याद काडटा हिंदी चित्रपट अभिनेता अमजद खान हांची. शोले ह्या फिल्मांत गब्बर सिंगाची भूमिका ताणी अजरंबर केली. शोले वांगडाच मुकद्दर का सिकंदर, लव अँड गॉड, हिंदुस्तान की कसम, लावारीस, याराना, लव स्टोरी सारख्या फिल्मांनी ताणी काम केले. आयज तांचो स्मृती दीस. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 27 जुलय.
1: दिन विशेष.

श्रवण सुप्रभातचे कारवळ. सुरुवात झाली असा दिन विशेषातून. आता ऐकूया एक शोभित अशी भक्ती गीत कारवळच्या पहिल्या सुरुवातीक.

छान सुंदर असे गीत तुम्ही ऐकतले सुप्रभात आहे करावी. खरंच सुप्रभात करावी केन्ना वेळ होता तो कळच ना, पण आता वेळ झालो असा कोकणी खबरेचो. ऐकूया कोकणीतल्यान खबरो.

0: कल्याणा खातीर भारत सरकार खुबशीं पावलां उबारता. फास्ट ट्रॅक कोर्ट केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षा सुदारणा खातीर एक उच्चस्तरीय कार्यगट म्हळ्यार टास्क फोर्सची स्थापना करपाची घोशणा केल्या आनी गटाचे फुडारपण फामाद तंत्रज्ञान तज्ञ नंदन निलेकणी करतले. एका व्हिडिओ संदेशात तांणी सांगले की हो कार्यगट परिक्षा मदल्या सुदारणांचे लक्ष केंद्रीत करतलो आनी ताच्या अहवालाच्या आधारान आगामी परिक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करपाक बेगिनात बेगीन पावलां उबारतले. परिक्षा बाबत कठोर कायदेशीर तरतुदी आशिल्लो नवीन कायदो संसदेत मांडपाच्या दिशेनूय सरकार पावलां उबारता आनी स्पर्धा परिक्षांची सचोटी सांबाळपाक आनी लाखांनी विद्यार्थ्यांचो फुडार सुरक्षीत करपाक सरकार कटिबद्ध आसा अशें तांणी ठामपणान सांगले.
1: हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत राष्ट्राक संबोधित करतना कारगील विजय दिसाच्या निमतान राष्ट्राच्या धाडसी जवानांचो उगडास काढलो. शहीदांक श्रद्धांजली दिवचे आनी सुरक्षित सक्षम आनी आत्मनिर्भर भारत उभारपाचो संकल्प आनीक घटमूट करचो अशें मोदी हांणी सांगले. राष्ट्रात 7 ऑगस्टाक राष्ट्रीय हातमाग दीस मनयतले. देशात विणकारांची कुशळटाय आनी सृजनशीलताय ह्या दिसा मनयतात अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. हातमागाच्या कारागिरांक उर्बा दिवन विणकारांक मान दिवचो आनी वोकल फॉर लोकल जावपाची भावना आनीक घटमूट करची अशें तांणी सांगले.
2: खादी महात्मा गांधी को बहुत प्रिय थी. बीते कुछ वर्षों में खादी काफी लोकप्रिय हुई है. पिछले 12 वर्षों में इसकी बिक्री 6 गुना बढ़ी है. बिक्री का यह आंकड़ा अब 8,000 करोड़ रुपए के करीब पहुंच चुका है. मेरा आप सभी से आग्रह है कि आने वाले त्योहार में खादी का कोई न कोई, हैंडलूम का कोई न कोई, हैंडीक्राफ्ट का कोई न कोई प्रोडक्ट जरूर खरीदें.
0: राज्य वेंचणूक आयोगान 11 नगरपालिकांच्या प्रभाग फेररचणुकेचो प्रस्तावीत मसुदो जाहीर केला. प्रभाग फेररचणुकेविशी नागरिकांक हरकती वा सुचोवण्यो सादर करपाक 30 दिसांची मुजत दिल्या. ह्या मुजतीत नागरिकांक फेररचणुकेविशीच्यो हरकती लेखी स्वरुपात सादर करच्यो पडटल्यो. हरकतींचो विचार करून प्रभाग फेररचणुकेची निमणी अधिसुचोवणी राज्य वेंचणूक आयोग जारी करतलो. मुरगांव, मडगांव, काणकोण, सांगे, कुंकळ्ळी, केपे, कुडचडे, काकोडा, पेडणे, म्हापसा, दिवचल आनी वाळपय ह्या 11 नगरपालिका मंडळांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान प्रशासकाची नेमणूक जाल्या. ह्या 11 नगरपालिकांच्या वेंचणुकेची प्रक्रिया राज्य वेंचणूक आयोगान सुरू केल्या. प्रभाग फेररचणुके उपरांत आरक्षणाची अधिसूचना जारी जातली. ऑक्टोबरांत 11 नगरपालिकांची वेंचणूक जावपाची शक्यताय आसा. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी सरचिटणीस सिद्धार्थ कुंकळयेकार हांणी नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू आशिल्ल्या विद्यार्थी आंदोलनाचो वापर देशविरोधी अजेंडा चलोवपाक आनी उमर खालीद सारख्या व्यक्तींच्या सुटकेची मागणी करपाच्या यत्नांचो खर उतरांनी निषेध केला. पत्रकारांकडे उलयतना कुंकळयेकार हांणी नीट पेपरफुटी ही देशभरातल्या 22 लाखापरस अधिक विद्यार्थ्यांच्या भविष्याकडे संबंधित एक अत्यंत गंभीर गजाल आसा अशें म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखालच्या केंद्र सरकारान कठोर कारवाई करत आरोपींक अटक केली, जलदगती न्यायालयाची स्थापणूक केली आनी जबाबदारी स्विकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांचो राजीनामो घेतला. तरी देशविरोधी शक्तीकडल्यान विद्यार्थ्यांच्या व्यासपीठाचो वापर करून तांचे दुष्ट हेतू साध्य करपाचो यत्न जाता म्हूण कुंकळयेकार हांणी खर हुस्को उक्तायला. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमार जाल्ल्या निमण्या खेळांत यू मुंबा टीटीन देंपो गोवा चॅलेंजर्सांक 8-5 अशें हारून बटरफ्लाय अल्टिमेट टेबल टेनीस सीझन 7 जैत जोडले. टेबल टेनीस फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यान आनी निरज बजाज आनी विटा दानी हांच्या फुडाकारान आयोजित बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 जगभरातल्या 42 खेळाडूंचो सहभाग आशिल्लो आनी हातूंत 14 ऑलिंपियन्सांचोय आसपाव आशिल्लो. गोंय हवामान केंद्रान 26 ते 29 जुलय हे सलग 4 दिसांखातीर उत्तर आनी दक्षिण जिल्ह्यांक येल्लो अलर्ट जारी केला. हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाण 27

श्रांतुम्ही ऐकता शुभप्रभात ही कार्यक्रम आकाशवाणी पणजे केंद्राच्या मादे चॅनलान. जीवनात यश मेळोवपाक फकत सपन पळोवन पुरें ना, ताका मेहनत चिकाटी आनी आत्मविश्वासाची जोड जाय. मोग आदार आनी विश्वास हेच कोणाच्याच नात्याची मजबूत पाय. हे सांबाळ्यार प्रत्येक नाते चिरकाल टिकता. आता ऐकूया एक अशोभित असे गीत.

0: शुभप्रात हे कर्वीक आतां तुमकां आयकूंक येता कलात्मक गोंय हाजो 17वो भाग. विशय आसा शिमगो उत्सव. सादर करता डॉ शायुश देशपांडे.
1: आकाशवाणी पणजी सादर करता रेडिओ वळेरी कलात्मक गोंय. गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ, संशोधन, लेखन आणि प्रस्तुती. डॉक्टर साईश देशपांडे.
2: प्रथम नमन गणपते. प्रथम नमन गणपते.
1: भाग 17 शिगमोत्सव.
3: नमस्ते आयकोबेन, हांव डॉक्टर साईश देशपांडे तुमकां योगार दिता हे वळेरेंत जाचें नांव आसा कलात्मक गोंय.

शिगमो हो जायत्या कला प्रकारांक आनी खास करून नाट्यात्म विधींक उर्बा दिवपी उत्सव। शिगम्या निमतान गाजतात ती प्रयोगजीवी लोकगायना, देखीक जत, चौरंग, खाणपद, फाग। ज्येष्ठ अभ्यासक श्री विनायक खेडेकर हांच्या मता प्रमाण गोयांत शिगम्या निमतान सादर जावपी खाशेली गीता, नाच, विधिविधान आणि नाट्य प्रकार हांची वळेरी आणि माहिती एकठाय जर करीत जाल्यार एक व्हड ग्रंथ जातलो, इतली गिरेस्त परंपरा असा शिगम्याची। मध्य गोयांत मेळ आणि तांचे वांगडा जती जाल्यार दक्षिण गोयांत खेळे आणि चौरंग हो नाट्यात्मक गायन प्रकार। उत्तरेंत भोपदरी ताल प्रकारांचे रोंबाट जाल्यार सत्तरींत नाट्यमय साकारत।

शिगमो हो गोयचो अत्यंत रंगयाळो समुदायान मनोवपाचो सैमाचो उत्सव. विधी आणि पारंपारिक नृत्य प्रकारा वांगडाच ह्या काळांत जायत्यो प्रयोगजीवी मनोरंजनाच्यो कार्यावळी लेगीत जातात. गोंयच्या सांस्कृतीक

कलांचो विचार करतना प्रयोगजीवी कलांचो विचार करतना शिगमो हो उत्सव हो कालावधी विविध अशा खाशेल्या नाट्यात्मक कला प्रकारांचो जनक जावन आसा हे समजून घेवचे पडटले.

0: आयकुपनो कलात्मक गोंय हे वळेरीचो हो आशिल्लो आयचो वांटो
1: शिगमोत्सव.
0: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोग जिवी कला विशीं म्हळ्यारूच गोवन फोक एन्ड ट्रेडिशनल परफॉर्मिंग आर्ट्स हांचे विशीं अधिक म्हायती करून घेवपाक आयकूंक रावात फुडले सप्तकांत. हेच दिसा आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान ही कार्यावळ कलात्मक गोंय. आणि ह्या कलात्मक गोंयच्या भोंवडेर तुमचे वांगडा आसतलो हांव डॉक्टर साईश देशपांडे. नमस्कार.
1: गोंयच्या लोक तशेंच पारंपारीक प्रयोगजिवी कला प्रकारांचेर नदर घालपी कार्यावळ कलात्मक गोंय तुमी निकतीच आयकली. संशोधन, लेखन आनी प्रस्तुती डॉ साईश देशपांडे हांची आशिल्ली. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: श्रोतल निमणे सुवातीक शुभ्रभात हे करवीक. ऐकूया एक शोभितशे गीत. आतांच तुम्ही ऐकले कलात्मक गोंय हाजो 17वो भाग शिमगो उत्सव. सादर करतालो डॉक्टर साईश देशपांडे.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला की विकसीत भारत घडोवपाक देशांतल्या तरणाट्यांची भूमिका अत्यंत म्हत्वाची आसा. तरणाटे हे फकत विकसीत भारताच्या निर्मिती फाटले चलपी शक्त न्हय, तर ताचे सगळ्यात व्हड लाभार्थी आसात. विद्यार्थ्यांच्या कल्याणा खातीर भारत सरकार खुपशी पावलां उबारतात, तातूंत फास्ट ट्रॅक कोर्टाचो आस्पाव आसा. विधानसभेत ह्याविशी कडक कायदो करपाची सुचोवणी करतलो, पूण फुडाराचे चितून परिक्षा पद्दत घटमूट करपाक, पारदर्शक करपाक आनी चडांत चड तंत्रीक पद्दत हाडपाक संवसारीक फामाद तंत्रज्ञ निंदन निलेकणी हांच्या फुडारपणाखाला एक गट तयार करतले, अशें प्रधानमंत्र्यांनी एका व्हिडिओ वरवीं घोशीत केला. एक्स एनसीसी कॅडेट्स असोसिएशन गोय, वन गोवा बटालियन एनसीसी आनी गोवा ह्युमन रिसोर्स डॅव्हलपमेंट कॉर्पोरेशन हांच्या वतीन पणजेच्या आझाद मैदानातल्या हुतात्मा स्मारका मुखार कारगील विजय दिसाच्या 27व्या वर्धापन दिसाची काल कार्यावळ जाली. राज्य वेंचणूक आयोगान 11 नगरपालिकांच्या प्रभाग फेररचणुकांचो प्रस्तावित मसुदो जाहीर

0: कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. आता सविस्तर बातम्या. परीक्षा सुधारणांबाबत एका उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखालील या कार्यगटात भारतीय गुप्तचर संस्था अर्थात आयबीचे माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आणि आयआयटी चेन्नईचे संचालक व्ही कामकोटी यांचाही समावेश असेल. या व्यतिरिक्त शिक्षण विभागाच्या माजी सचिव अनिता करवाल आणि पुरवठा साखळी तज्ज्ञ अमृतलाल मीणा हे देखील या कार्यगटाचा भाग असतील. पंतप्रधानांनी काल एका दृकश्राव्य संदेशातून ही माहिती दिली. हा कार्यगट परीक्षांमधील सुधारणांवर लक्ष केंद्रित करेल आणि त्याच्या अहवालाच्या आधारे आगामी परीक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलली जातील. देशाची परीक्षा प्रणाली विश्वासार्ह आणि पारदर्शक असावी आणि त्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला जावा असं सांगत स्पर्धा परीक्षांची सचोटी जपण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: हमारी परीक्षा पद्धती विश्वस्त हो, हमारी परीक्षा पद्धती ट्रान्सपरंट हो, हमारी परीक्षा पद्धती में सबसे ज्यादा टेक्नॉलॉजी का उपयोग हो, इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: लोकसभेत आज केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करणार आहेत. या विधेयकात पेपरफुटी तसंच परीक्षेतील गैरप्रकारांच्या प्रकरणांसंदर्भात समर्पित न्यायिक यंत्रणा स्थापित करण्यासाठी आणि गुन्हेगारी खटल्यांना गती देण्यासाठी तसंच दोषींना अधिक कठोर शिक्षा करण्यासह 7 महत्वाच्या सुधारणा प्रस्तावित आहेत. दरम्यान संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सादर होणाऱ्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन सर्व खासदारांना समाज माध्यमांवरील संदेशातून केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमाच्या 136 भागातून देशवासियांशी संवाद साधला. करगिल विजय दिनानिमित्त त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. स्वदेशी INS महेंद्रगिरी, पिनाक आणि कुश या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्यांचा उल्लेख करत आत्मनिर्भर भारताचं संरक्षण सामर्थ्य त्यांनी अधोरेखित केलं. पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्यदिनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारतीय खेळाडू तसंच शैक्षणिक ऑलिम्पियाडमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा मोदी यांनी यावेळी गौरव केला. येत्या सण उत्सवांच्या काळात खादीची उत्पादनं खरेदी करण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल कर्तव्य भवन इथं शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण मंत्रालयाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पाकिस्तानशी यापुढे केवळ पाकव्याप्त जम्मू काश्मीरवर चर्चा होईल असं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल स्पष्ट केलं. लडाखमधील द्रास इथं 27 कारगिल दिवस विजय सोहळ्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारताच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात केलेल्या प्रत्येक आगळीकीला भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे आणि यापुढेही दिलं जाईल असं सिंह यांनी नमूद केलं. काल देशभरात करगिल दिवस साजरा करण्यात आला. 1999 पाकिस्तान विरुद्ध झालेल्या संघर्षात पाकिस्तानवर भारतानं मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी या युद्धातील शहीदांना श्रद्धांजली

अंजली वाहिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिका आणि इराणनं काल सलग दुसऱ्या दिवशी परस्परांच्या ठिकाणांवरील हल्ले थांबवल्यानं पुन्हा तात्पुरती युद्धबंदी लागू करण्याबाबत नव्यानं वाटाघाटी सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात जवळपास गेल्या 2 आठवड्यांपासून लष्करी तणाव निर्माण झाला होता. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत माईक वॉल्ज यांनी ओमान, इराणसह अन्य संबंधितांशी सर्व स्तरांवर चर्चा सुरू असल्याचं नमूद करत अध्यक्ष ट्रम्प त्यांना मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून यावर मार्ग काढण्याची संधी देत असल्याचं म्हटलं आहे. इराणचे हल्ले रोखण्यासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांचा अमेरिकेकडील साठा संपत असल्याची व्यक्त करण्यात येत असलेली शक्यता वॉल्ज यांनी फेटाळली. फ्रान्स आणि स्पेनलगतच्या जंगलात लागलेल्या प्रचंड वणव्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. फ्रान्समधील बोर्डो या ऐतिहासिक शहराला या आगीचा सर्वाधिक फटका बसला असून हा वणवा शहराच्या 15 किलोमीटरच्या परिघात पसरला आहे. या आगीमुळे अटलांटिक किनाऱ्यावरील कॅप फेरेट द्वीपकल्प उद्ध्वस्त झाला आहे. अग्निशमन आणि इतर बचाव दलं आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली आहे. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि देशाच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमांना नव्या उंचीवर नेण्यातलं डॉ कलाम यांचं योगदान भारतीय विज्ञानाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये कोरलं गेलं आहे असं बिर्ला यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची भारोत्तोलन प्रमुख मीराबाई चानू हिनं सुवर्णपदक जिंकत या स्पर्धेतील भारताच्या सुवर्णपदकाचं खातं उघडलं. मीराबाईनं 48 किलो वजनी गटात एकंदर 190 किलो वजन उचलत ही कामगिरी केली. तिने स्नॅच प्रकारात 85 किलो आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 105 किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवीन विक्रम देखील प्रस्थापित केला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील चानू हिचं हे सलग तिसरं सुवर्णपद आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूच्या या सुवर्ण कामगिरीबद्दल तिचं अभिनंदन केलं आहे. भारोत्तोलनात भारताच्या खात्यात काल आणखी 2 रौप्य पदकांची भर पडली. पुरुष गटात चनांबम ऋषिकांत सिंग यानं 60 किलो वजनी गटात एकंदर 264 किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवलं तर राजा मुथू पंडी यानं 65 किलो गटात एकंदर 286 किलो वजन उचलून आणखी 1 रौप्य पदक मिळवलं. मुष्टीयुद्धातही भारताची आगेकूच सुरू आहे. पुरुषांमध्ये जादूमणी सिंग यानं तर महिला मुष्टीयोद्ध्यांमध्ये प्रीती पवार हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पदकतालिकेत भारताच्या खात्यातील एकंदर पदकांची संख्या आता 4 झाली आहे. झिम्बाब्वेमधील हरारे इथं काल झालेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे संघाचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 3-0 अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 20 षटकात 192 धावा केल्या. यात वैभव सूर्यवंशीच्या 49 चेंडूतील 81 धावांचा समावेश आहे. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वे केवळ 157 धावाच करू शकला. वैभव सूर्यवंशीला सामनावीर तसंच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओडिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि साताराघाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परीक्षा कार्यपद्धती अधिक पारदर्शी करण्यासाठी उच्चस्तरीय कार्यगट स्थापन करण्याची पंतप्रधानांची घोषणा. लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करण्यात येणार. पाकिस्तानशी केवळ पाकव्याप्त काश्मीर मुद्द्यावरच चर्चा होणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची स्पष्टोक्ती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला निर्भेळ यश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सरकार आयज लोकसभेत भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 सादर करतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षा पद्दत घटमूट करपाक फामाद तंत्रज्ञ नंदन निलेकणी हांच्या फुलांपणाखाला एक उच्चस्तरीय कार्यगटाची स्थापना करपाची घोषणा केल्या. तरणाट्यांक देशातल्या सीमावर्ती गावांक भेट दिवन तांकां जाणून घेवचे असो उलो प्रधानमंत्री मोदी हांणी मारला. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशा आनी छत्तीसगडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन कितल्याशाच जिल्ह्यांक रेड अलर्ट जारी केला. आनी भारताची वेटलिफ्टींग क्वीन मिराबाई चानू हिणे राष्ट्रकुल खेळा सर्तीत देशाखातीर जोडले पयले भांगरा पदक. आता पुराय खबरो. सरकार आयज लोकसभेत भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 सादर करतलो. सोमारच्या कामकाजाच्या सुचीत या विधेयकाचो आसपाव केला. हे विधेयक भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध कायदो 2024 सुदारणा करपाच्या उद्देशान हाडटा. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हे विधेयक सादर करतले. शुक्रारा केंद्रीय मंत्रिमंडळान जलदगती न्यायालय स्थापन करपाक आनी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाची कडक ख्यास्त दिवपाची तरतूद करपाक विधेयकाच्या मसुद्याक मंजुरी दिल्या. विद्यार्थ्यांच्या कल्याणा खातीर भारत सरकार खुपशी पावलां उबारता, तातूंतले एक म्हळ्यार फास्ट ट्रॅक कोर्ट. ह्या विशीं कडक कायदो करपाची सुचोवणी करतले. पूण फुडाराचे चिंतून परिक्षा पद्दत घटमूट पारदर्शक करपाक आनी चडांत चड तंत्रीक पद्दत हाडपाक संवसारीक फामाद तंत्रज्ञ नंदन निलेकणी हांच्या फुडारपणाखाला एक गट तयार करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी एका व्हिडिओ वरवीं घोशीत केला. प्रधानमंत्री मोदी हांणी परिक्षा सुदारणां खातीर एक उचेले स्तरीय कार्यगटाची स्थापना करपाची घोषणा केली. हो कार्यगट परिक्षांमधल्या सुदारणांचेर लक्ष केंद्रीत करतलो आनी त्याच्या अहवालाच्या आधारान आगामी परिक्षांची विश्वासार्हता सुनिश्चित करपाक बेगिनात बेगीन पावलां उबारतलो. देशाची परिक्षा प्रणाली विश्वासार्ह आनी पारदर्शक आसची आनी तातूंत तंत्रज्ञानाचो चडांत चड वापर करचो अशेंय तांणी नमूद केला. ह्या कार्यगटात आयबीचे माजी संचालक तपन डेका, इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ आनी आयआयटी चेन्नयचे संचालक व्ही कामकोटी हांचो आसपाव आसतलो. ह्या व्यतिरिक्त शिक्षण विभागाची आदली सचीव अनिता करवाल आनी लॉजिस्टीक तज्ञ अमृत लाल मीनाय ह्या कार्यगटाचो भाग आसतले अशेंय प्रधानमंत्र्यांनी मुखार सांगला.
1: लेकिन हमें भविष्य के लिए सोचना है. हमारी परीक्षा पद्धति ट्रांसपेरेंट हो, हमारी परीक्षा पद्धति में सबसे ज्यादा टेक्नोलॉजी का उपयोग हो. इन सारी बातों को ध्यान में रखते हुए विश्व प्रसिद्ध टेक्नोलॉजी एक्सपर्ट श्रीमान नंदन निलेकणी जी के नेतृत्व में एक हाई पावर टास्क फोर्स बनाने का निर्णय किया है, जो एग्जामिनेशन रिफॉर्म की तरफ फोकस करेगा और जल्द से जल्द आने वाली परीक्षाओं की विश्वसनीयता को सुनिश्चित करने का काम इसके रिपोर्ट के आधार पर कर दिया जाएगा.
0: विकसित भारत घडोवपाक देशातल्या तरणाट्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. तरणाटे हे फकत विकसित भारताच्या निर्मिती फाटली शक्तीच न्हय तर ताचे सगळ्यात व्हड लाभार्थी आसात. जेन्ना तरुणांची उर्जा राष्ट्रीय आव्हानांचो फुडो करता तेन्ना देशाचे भविष्य अधिक उज्ज्वल जाता अशें ताणी सांगले. विकसित व्हायब्रंट व्हिलेज कार्यावळीत उलयतना ताणी म्हळे की देशातल्या सीमावर्ती गावांक भेट दिवपाक, ती समजून घेवपाक आनी तांचे कडेन जोडपाक तरणाट्यांक प्रेरीत करपाच्या उद्देशान हो उपक्रम आखला. ह्या कार्यक्रमाक व्हड प्रतिसाद मेळा अशें प्रधानमंत्र्यांनी नमूद केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी परतून एकदां सांगला की पाकिस्तानाकडेन कसलीच चर्चा जावची ना आनी फुडारातूय कसलीच चर्चा जाली तर ती फकत पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर पुरतीच मर्यादीत आसतली. हो वाठार भारताचो अविभाज्य घटक आसून पाकिस्तानात ताचेर बेकायदेशीरपणान ताबो मेळयला अशें तांणी नमूद केले. लडाखातल्या द्रास हांगा आयोजित 27व्या कारगील विजय दिसा निमतान ते उलयताले. भारताच्या सार्वभौमत्वा आडच्या प्रत्येक कुटील कृत्याक त्याच कठोर आनी ठामपणान प्रत्युत्तर दितले ज्या प्रमाण भारतीय संरक्षण दळांनी ऑपरेशन सिंदुरावरवी अतुलनीय शौर्य गाजयत दहशतवादी आनी तांकां आलाशिरो दिवपांक बुद्द शिकयल्ली अशेंय मंत्री सिंग हांणी मुखार सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि

0: जारी केला. खबरदारी खातीर राज्य सरकारान काय जिल्ह्यातल्यो सगळ्यो सरकारी आणि खासगी शाळा उच्च माध्यमिक संस्था बंद दवरपाचो आदेश दिला. मजगती उदेंत उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडात पाऊस पडपाची शक्यता आसा. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. सरकार आयज लोकसभेत भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 सादर करतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षा पद्दत घटमूट करपाक फामाद तंत्रज्ञ नंदन निलेकणी हांच्या फुडारपणाखाला एक उच्चेला कार्यावळी कार्यगटाची स्थापना करपाची घोषणा केल्या. तरणाट्यांक देशातल्या सीमावर्ती गावांक भेट दिवन तांकां जाणून घेवचे असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशा आणि छत्तीसगडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन कितल्याशाच जिल्ह्यांक रेड अलर्ट जारी केला. आणि भारताची वेटलिफ्टींग क्वीन मिराबाई चानू हिणे राष्ट्रकुल खेळा सर्तीत देशा खातीर पहिले भांगरा पदक जोडले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून सकाळचे बरोबर 8:51 आणि 58 सेकंद जाता ऐकून येतात चित्र संगीती कार्यावळ. आणि या कार्यावळीत तुमच्या सांगत असा तुमचोच मोगल इश्ट केदार. कार्यावळीच्या पहिल्या सुवातीक तुमकां ऐकून येतात हरिहरन हांच्या आवाजातले हे शोभीत असे गीत.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून अनुनिता तुम्ही ऐकता चित्रसंगीत कारवाई. या कारवाई किंवा लहानसो विश्व मिळवा लहानसो विश्वानंतर ऐकूया कोकणीतल्या न्यूज अपडेट.

नमस्कार, हांव मनाली प्रभू गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. सरकार आयज लोकसभेत भौशीक परिक्षा अयोग्य मार्गांचो प्रतिबंध सुदारणा विधेयक 2026 सादर करतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी परिक्षा पद्दत सटमूट करपाक फामा तंत्रज्ञ नंदन निलेकणी हांच्या फुडारपणाखाला एक उचेल्या स्तरीय कार्यगटाची स्थापणूक केल्या. तरणाट्यांक देशातल्या सीमावर्ती गावांक भेट दिवन तांकां जाणून घेवचे असो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी परत एकदां स्पश्ट केला की पाकिस्तानाकडेन कसलीच चर्चा जावची ना आनी फुडारातूय कसलीच चर्चा जाली जाल्यार ती फकत पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीर पुरतीच मर्यादीत आसतली. गुरू पौर्णिमे निमतान मुंबय विद्यापीठावतीन बुधवारा कलिना संकुलात भारतीय ज्ञान प्रणाली ह्या विशयाचेर पोस्टर आनी मॉडेल निर्मिती सर्त आनी प्रदर्शनाचे आयोजन केला. अमेरिका आनी इराणान सेगीत दुसऱ्या दिसा हल्ले थांबयल्यात. सुमार 2 सप्तकांच्या लष्करी कारवायो उपरांत आतां झुजबंदी विशयी नव्यान वाटाघाटी जावपाची आस्त निर्माण जाल्या. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशा आनी छत्तीसगडात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन कितल्याशाच जिल्ह्यांक रेड अलर्ट जारी केला. भारताची वेटलिफ्टींग क्वीन मिराबाई चानू हिणे राष्ट्रकुल खेळा सर्ती खातीर देशा खातीर पयले भांगरा पदक जोडले. आनी दादल्यांच्या क्रिकेटात भारतान तिसऱ्या आनी निमण्या T20 आंतरराष्ट्रीय मॅचीत यजमान झिम्बाब्वेक 35 धावड्यांनी हारयलो आनी काल हरारे हांगा मालिका 3-8-0 अशी जिखली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सोये की दाचे संगतन चित्र संगीत कर वो हंगा सप्ताह ये कर भी तुमचे संगत आलो तुमचे सामग इष्ट केदार श्रोतो नमस्कार आपल्या सर्वांनी माध्यम चॅनलवर आध्यात्मिक सकारात्मक कार्यक्रम भावधारामध्ये मनपूर्वक सर्व स्वागत करतो. मनाला प्रसन्न करणारी भक्तीचे विचार संत मधील अमूल्य संदेश जीवनातील योग्य दिशा देणारे प्रेरणादायी चिंतन आणि अध्यात्माचे मधुर अनुभूती घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहोत. या पवित्र भावप्रवासात काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवा. श्रद्धा भक्ती आणि सकारात्मकतेचा हा प्रवास आपल्या जीवनात आनंद शांती नवचैतन्य घेऊन येऊ हीच सदिच्छा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या भावधारा या कार्यक्रमात. मी तुमचा मित्र केदार तुमच्या बरोबर आहे. आपले मनपूर्वक स्वागत करतो आणि सुरुवात करतो भावधारा हा कार्यक्रम.

जीवनात किती धावपळ असली तर काही क्षण ईश्वरासाठी स्मरणासाठी दिले तर मनाला एक वेगळंच शांती लाभते. अशाच भक्तिभावाने भरलेले फोडले गीत आपल्या भेटीत सज्ज आहे. चला तर भक्तिरसात आणखी काही क्षण रंगून जाऊया.

प्रत्येक दिवस हे ईश्वराने दिलेले एक नवीन संधी असते. चांगले विचार करण्याचे, चांगले कर्म करण्याचे आणि जीवन अधिक सुंदर बनवण्याचे हा सकारात्मक भावना न स्वरची साथ देणारे पुढील गीत आता ऐकूया.

श्रोतो हो, आजचा भावधारा ह्या कार्यक्रमात आपण भक्तीर रसाने नटलेले सुंदर भक्तिगीते, प्रेरणादायी विचार आणि आध्यात्मिक आनंदाचे अनुभूती अनुभवली. या भक्तिगीताच्या प्रवासातून आपल्या मनाला शांती, सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्य लाभले असेल हीच आशा आहे. संतांनी सांगितले आहे की प्रेम, करुणा, सेवा सदाचाराचा मार्ग आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आपल्याला प्रयत्न करूया. कारण खरी भक्ती ही केवळ मंदिरातच नव्हे तर आपल्या विचारात, वागण्यात आणि प्रत्येक कृतीस प्रकट होत असते.

आपल्या ह्या भावप्रवासास असेच हितेस थांबतो, पण त्याच्या अगोदर एक सुंदर असे हे भक्तीमय भरलेले हे भावगीत आता ऐकूया. पण ईश्वरावरील श्रद्धा, नामस्मरण, सकारात्मकता, प्रवास निरंतर सुरूच राहो हीच प्रार्थना आजच्या कार्यक्रमाला दिलेले आपला प्रेमळ सहवासाबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मीच तुमचा मित्र केदार आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया माधे चॅनलवर भावगीत भावधारा या पुढील भागात. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा आणि ईश्वर कृपा सदैव आपल्यासोबत राहू अशीच प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमाचे शेवटचे गीत तुम्हाला ऐकायला देत आहोत.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून उलयता. सकाळची बरोबर 10 वरां जायता ऐकूया दिल्ली केंद्र श्वेत हिंदीतल्यान खबरो काय खेळातच ऐकून रवा.

गाता रहे मेरा दिल कार्यवळ पुढे वर्तना पुढे स्वतेर ऐकूया सोनू निगम आणि अलका याग्निक यांच्या जोडा आवाजात दिल ने जिससे अपना कहा या फिल्मातले गीत.

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्या
1: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार
2: गाव आणि हा

कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात आता ऐकूया सधा सुहागन या फिल्मातलं गीत. आनंद बक्षी यांच्या या गीताक संगीत दिला लक्ष्मीकांत पेरेलाल.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

कुमार सानू हांच्या आवाजातल्या हे गीत आम्ही ऐकले. आम्ही ऐकतात कार्यवळ गाथार हे मेरा दिल. कार्यवळीत निमाणी स्वतः ऐकूया येसुदासांच्या आवाजात चित्तोर ह्या फिल्मातलं गीत.

दोन वरांचे मिड डे न्यूज इन इंग्लिश, 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावेळान आम्ही संक्षिप्त करतले. 2:30 हिंदी फिल्म गीत, 3 दिल्ली केंद्रावेळान हिंदीतल्यान आणि उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो असतल्यो. 3:10 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि 3:12 आम्ही या सभेतल्यान तुमचो निरोप घेतला.

सांजवेळच्या सभेंबरोबर 5:30 कोकणीतल्या युववाणीत आयकुपाक रवात इश्टागोत एक देणे सुलोचना नायकांची कथा तुमकां आयकुपाक मेळटली. बरोबर 6 दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो 6:15 शब्दोली कोकणी सुगम संगीत 6:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आनी उपरांत कातारां. सांजा कार्यावळीत आज आयकात आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकारिता परेश प्रभू हांचे भाषण असतले. 7:20 प्रादेशिक खबरो 7:30 चावडेर कार्यावळीत हायब्रीड नेपियर चारो हाचेर संजय कुमार उधरवर हांचे उलोवप असतलें.

8 वरां जावन 5 मिनटांचेर मराठीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 8 वरां 15 मिनटांचेर पार्लमेंट रिव्ह्यू दिल्ली केंद्रावेल्यान आमी सक्षेपीत करतले 8 वरां जावन 30 मिनटांचेर गीत गजल 8 वरां 45 मिनटांचेर समाचार संध्या 9 वरांचे न्यूज एट 9 9 वरां 15 मिनटांचे स्पॉटलायट 9 वरां 30 मिनटांचे पब्लीक स्पीक आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले

0: भगिनीनो, घरकुल कार्यक्रमात आता आपण ऐकूया नीला बर्वे यांचं भाषण प्रतिबिंब.
1: अगं विनीता, ए विनीता, ही बघा इथंच बसलीये पण ऐकू येईल तर शपथ. विनीता, कधीची हाक मारतीये? काय करतेस? फेसबुकवर आहेस? अगं पोरी, परीक्षा जवळ आलीये ना तुझी, मी फेसबुकवर कसली बसलीस? थांब जरा, काय उठ आधी, बघावं तेव्हा फेसबुक नाहीतर मोबाईलवर. अहो आई, तुम्ही म्हणताय तसं नाहीये. बघा या काय म्हणतायत ते. म्हणे अभ्यास करते नी, मी तिला ओरडते. अहो तसं नाही. काय म्हणतायत बघा, मला काही अडाणी समजू नका. त्या काळची इंग्रजी वप्पा आहे मी. फेस म्हणजे चेहराच ना ग. मग फेस बुकात घालून बसलीये म्हणजे अभ्यासच करते ना. ऐक, कसं यांना समजावू? बरं बरं, तुम्ही बसा आई. अगं गधडे उठ आता, उपकार करा माझ्यावर अभ्यासाला बसून. तर मंडळी, ही आमच्या घराची झलक. घर नुसतं भोज्या पुरतं. सकाळी उठल्यापासून प्रत्येकाची नुसती धावपळ. यांचं जिम नि पुत्ररत्न अखिलेशची टेनिसची प्रॅक्टिस. सकाळी येतील नि नाश्ता आंघोळ आटपून ऑफिसला नि कॉलेजला धावत सुटतील. धावत म्हणजे काय? अखिलेश बाईक घेऊन जातो तो संध्याकाळी, परत येईपर्यंत जीव थाऱ्यावर नसतो माझा. किती वेळा यांना म्हटलं तर हसून कानाडोळा करतात. विनीताबाईंचं तर काय बाई, दर महिन्याला त्यांच्या फॅशन्स बदलतात. बघावं तेव्हा मोबाईल नि कॉम्प्युटरला चिकटलेल्या. जणू काही जन्माला येताना हातात मोबाईल घेऊन आल्यासारखेच वागतात दोघं. संध्याकाळी घरी आल्यावर टीव्हीला चिकटलेले. मी एखादी सिरियल, माझी आवडती हो, बघायची म्हटली की बाप ले खो खो हसून उडवतात. काय करायचे मत्सराने सुडाने पेटलेल्या बायका बघून? हे आहे खरंच म्हणा, मी सोडून देते, पण जेवण आहे यांचं टीव्ही समोर आणि नंतर गुडूप झोपेत. अरे काय घर आहे की काय? दिवसभराचं काही बोला एकमेकांशी. सासूबाई येऊन मध्ये मध्ये बोलतात तेवढंच. एकदा तर मी सत्याग्रहच केला, रात्रीचे जेवण सगळ्यांनी एकत्र बसूनच, नो टीव्ही. सासूबाई खुश झाल्या, चार पाच दिवस मानले हा सगळ्यांनी. पण पोरांचे मोबाईल तेव्हाही वाजू लागले आणि बाहेर जाऊन गप्पा मारू लागले. काय यांना एवढं सिक्रेट बोलायचं असतं देव जाणे. पण मग कधीतरी अर्ध्या पाऊण तासाने येऊन राहिलेलं जेवण जेवायचं, तोपर्यंत बाबा आणि सासू माझं जेवण झालेलं. अस्मादिक ताटकळले.

नंतरच्या आवरावरीला उशीर. मी जो हेतू सर्वांनी एकमेकांशी बोलायचं तो राहिला दूर. आमचा सत्याग्रह संपला, निदान आवरेल तरी लवकर. अर्थात मोबाईलवर प्रचंड भडकू ना, तशी मी सरळ सरळ माघार घेणारी नाही बरं का. दुसऱ्या दिवशी यांनी माझ्यासाठीच मोबाईल आणला. पोरांनी कसं वापरायचा ते शिकवायचा प्रयत्न केला. छे, ते नंबर स्टोअर करणं, मेसेज करणं डोक्यावरून गेलं सगळं माझ्या. मग यांनी वाजला की कसा घ्यायचा, बंद करायचा, नि फोन कसा करायचा, एवढंच सध्या करा असा प्रेमाचा सल्ला दिला. हा, तेवढं मात्र जमलं. पण काय झालं, एकदा आम्हाला जायचं होतं कंपालमध्ये प्रदर्शन बघायला. यांनी डायरेक्ट तिकडे बोलावलेलं. मी आपली एका बाजूला उभी राहिले मेन गेटशी. 20-25 मिनिटांनी हे आले वैतागलेले. 2 तास झाले फोन करतोय, उचलत का नाहीयेस ग? अर्जंट काम निघाल्याने त्यांना प्रोग्राम कॅन्सल करायचा होता. शेवटी मी उभीच असणार म्हणून शेवटी निघाले थोडं काम ठेवून. जाम वैतागलेले. मी ओशाळले. मोबाईल सांभाळायचे टेन्शन म्हणून पर्समध्ये ठेवलेला. मी सायलेंटवर कसा गेला कळलंच नाही हो. 4-5 दिवस साऱ्यांनी माझ्या बावळटपणावर बोलून घेतलं. मग मीही मनावर घेतलं. मी अस्मादिक मोबाईलवर सराईतपणे वापरू लागले. अगदी भाचरांना हॅपी बर्थडेचा मेसेज पाठवून चकित केलं. मग म्हटलं आता कॉम्प्युटरही बघूया. दुपारची वेळ म्हणजे माझ्या आवडत्या सिरियल बघत मासे साफ करत बसण्याची वेळ. तुम्हाला सांगते, लग्नानंतर यांचं मासं खाणं बघून मला फिट यायचीच राहिली. गोव्यातील तमाम मत्स्य कुलोत्पन्नांना मोक्ष द्यायची आपलीच जबाबदारी असल्यासारखा यांचा आहार, आणि तोही चवीढवीचा. बागेत नारळ आहेत म्हणून बरं. तुम्हाला म्हणून सांगते, यांच्या मत्स्य आहाराचा धसका घेऊन दोन्ही मुलांच्या वेळी अजिबात मासे खाल्ले नाहीत. पण कसते काय, यांचेच जीन्स घेऊन आले झालं. दोघही ताव मारतात माशांवर, नि कमी जेवतात मासे नसले की. मग काय करणार. पण नाही, आता हरायचे नाही. एक वर का मला बाई ठेवली. मुख्य काम मासे साफ करणं. मग दुपारचा वेळ मला मिळालाच की. तुला जमायचा नाही हा कॉम्प्युटर, उगाच हात लावू नको असं म्हणणाऱ्या मुलांना 3 महिन्यात ईमेल पाठवून चकित केलं. मग म्हटलं हे फेसबुक फेसबुक काय आहे ते बघूया. ओहो, इथे खरंच अनेक लोक भेटतात. अहो, पोरीची काळजी वाटायला लागली इतरांप्रमाणे. मग हळूहळू तिच्यावरही लक्ष ठेवलं बरं का. काही म्हणा, ती कोणाशी बोलतेय हे माहीत हवं ना का आपल्याला? नाही. मग निर्धास्त झाले तिचं फ्रेंड सर्कल बघून. मग दुपारच्या वेळी अस्मादिक फेसबुकवर फिरू लागल्या. खूप विविध देशांच्या मैत्रिणी मिळाल्या. मी त्यांना आमसुलाचं सार आणि आंब्याचं रायतंही शिकवलं, आणि त्यांनी मला माशांचे विविध प्रकार. पोरं आणि पोरांचे बाबा खुश. रात्री हे लोक टीव्ही समोर बसले की मी कॉम्प्युटरवर. बऱ्याच दिवसात माझा आरडाओरडा नाही, वैताग नाही हे जाणवलं बरं का साऱ्यांना, जास्त करून यांना. परवा आले सांगत, तू म्हणतेस तेच खरं ग, हा टीव्ही मोबाईल आणि कॉम्प्युटर यांनी आपला सारा वेळ खाऊन टाकलाय. खरंच आपापसातलं कम्युनिकेशन बंद झालंय. म्हणून या शनिवारी आपण सारे बोंडला अभयारण्यात जाणार आहोत. एक दिवस मुक्काम तेथे, मजा करूया. मुलांनी हा जल्लोष केला. सासूबाई खुश झाल्या. मी म्हटलं एकच अट, सर्वांनी आपापले मोबाईल घरी ठेवायचे. आमची सहल कशी झाली असेल तुम्ही कल्पना करू

0: शकता. मग तुम्ही कधी निघताय सारेजण घरी मोबाईल ठेवून?
1: प्रतिबिंब. नीला बर्वे यांचं भाषण नुकतंच आपण ऐकलं.
2: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
3: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
4: 2 ते 2:30 या वेळेत
5: हा छंद जीवाला लावी पिसे.
2: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.

0: रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग. सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.
4: भगिनीनो, पंढरपूरच्या वारीत लाखो पावलं चालत असतात. हजारो वारकरी टाळ मृदुंगांच्या गजरात अभंग गात विटू माऊलीच्या भेटीची आस मनात घेऊन चालत राहतात. सगळ्यामध्ये एकच समानता असते आणि ती म्हणजे श्रद्धा. वारीत प्रत्येक जण एकमेकाचा सोबती असतो. जात धर्म श्रीमंती गरिबी याचे भेद विसरून सगळ्यांच्या ओठावर मात्र एकच नाम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.

पांडुरंग पांडुरंग भगिनीनो आपण ऐकत आहात घरकुल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूया शीतल परब यांचं

0: कविता वाचन
1: म्हज्या पयल्या कवितेचें नांव आसा एक बाय. एक बाय तिका सगळे.
2: अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

0: आपण ऐकत आहात घरकुल हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ह्यानंतर ऐकूया शीतल परब यांचं कविता वाचन.
1: नमस्कार, मी शीतल नंदकुमार परब काही स्वरचित मराठी कविता आपल्यासमोर ठेवत आहे. माझ्या कवितांमध्ये निसर्ग, प्रेम, गावाकडची माणसं, स्त्रीजीवन हे विषय येत असतात. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे गावाकडच्या वाटेवर. अजूनही ते शेत, अजूनही ते शेत, त्यानेच नांगरलेले त्याच्या मनात कधी कधी बहरून येते. भड्डावरची शेती, भोमातील नाचणी कुळीत, धावड्यातील भुईमूग, म्हारिंगणातील मिरच्या, आता सगळंच भूतकाळ असतं. तरीही त्याला कधी कधी झपाटून येतं आणि वाटतं पुन्हा जावं शेतात, गाळावा घाम आणि भिजून जावं नाल्याकत घामानं. दरवर्षी म्हणतो तो शहरात राहून, यावर्षी तरी मिरच्या लावाव्यात, शेत करावं गावाकडचं, आणि तो मनातच नांगर हाती घेतो. गावाकडची 22 जोते कुठल्या कुठे गायब झाली, आहे ते एकच जोत, तो आतल्या आत पुडपुडतो. आठवतो गोठ्यातील धवळ्या काळ्या बैलाला, आई मायेनं दूध काढायची त्या तांबूस गाईला. धव्या बैलाच्या जाण्यानं अख्खं घर रडलं होतं. शेतीचं काम त्याने तर घरच्या माणसागत केलं होतं. बाबाने तर 4 दिवस जेवणच सोडलं होतं. घरातील बायका पुरुष शेतात.

तेव्हा आईच सगळ्या लेकरांना सांभाळायची, आपलं तुपलं करायचं नसतं हे आईच तर शिकवायची. अख्खं घर भरायचं मग भाताच्या साकांनी, नाचणीच्या कणसांनी, भुईमुगाच्या शेंगातून अंगण हसत राहायचं आमच्या ओठातून. कष्टकरी कुटुंब माझं, कामात देव शोधायचं, ऊन पावसात किती किती राबायचं. कधी कधी झोपल्यावर अंथरुणावर फाट टेकताना तो पुन्हा लहान होतो, जसच्या तसं बालपण, जसच्या तसं बालपण गावासोबत जगून घेतो, गावासोबत जगून घेतो. माझी दुसरी कविता आहे झाट. दर एका माणसाने नुसतेच एक झाड जगवावे. झाड उभे राहील आकाशाकडे झेपावत, जमिनीला पाहत, मोठे होईल तुम्हाला मोठे करत. झाड बहरेल, फुलेल, हसेल, हे केवळ तुमच्यासाठी, तुमच्यामुळे घडेल. झाड देईल आशीर्वाद, झाड देईल आशीर्वाद, ज्याच्या तुम्ही भिजाल कायमचे आणि रुजाल एखाद्या नव्या झाडासारखे, आणि रुजाल एखाद्या नव्या झाडासारखे. मैत्रिणीनो, माझी पुढची कविता आहे नाते. रुजून येई नाते, रुजून येई नाते, ऋतून बसे मन माझ्या जाई अंगणातून, आठवणींचे घन रुजण्यातून, रुतण्यातून ऋतुभेबान सृजनाच्या गावाला लागती उसासी नवीन. रेशमी रेखांचे पान जसे शब्द रजकण, रंग रूपात जाई शारदेच्या लेकी न्हावन. राघवाच्या राऊळीत सारे राघवा समान, रुजलेले कण इथे स्वर चैतन्य घेऊन, रुजलेले कण इथे स्वर चैतन्य घेऊन. माझी पुढची कविता आहे सुखाच्या देव्हाऱ्यात. सुखाच्या देव्हाऱ्यात चांदण्यांची वात, सुखाच्या देव्हाऱ्यात चांदण्यांची वात, मागते मी देवापाशी देवाचेच हात. अमृताचे बोल व्हावे, अमृताचे बोल व्हावे, मुखातून पाजरावे, क्षणोक्षणी माणसाने प्रेमातून शिरपावे. देव्हाऱ्यातील देवाने माणसात उतरावे, की माणसाने देवरूप घेऊन जगावे. दुःखाच्या डोहात प्रेमाचं काजळ गहिर, दुःखाच्या डोहात प्रेमाचं काजळ गहिर, स्नेहसिक्त धारांनी इथे भरावी खागर. निळ्या निळ्या सावळ्याला, निळ्या निळ्या सावळ्याला जसे सुदामाचे पोहे, तशा धाग्यांनी स्नेहाच्या अंगण भरून पाहावे, तशा धाग्यांनी स्नेहाच्या अंगण भरून पाहावे. पुढची कविता आहे माझी मुलगी. माझी मुलगी, माझी मुलगी अजून जन्मास यायची आहे. मी ठरवलंय तिला पोहायला शिकवायचं आणि रोज रात्री चांदणी दाखवायचं. तिनं बेधुंद पावसात भिजायचं आणि मन मोकळं हसायचं. माझी मुलगी अजून जन्मास यायची आहे. मी ठरवलंय तिला भगवद्गीता, कुराण, बायबल वाचायला शिकवायचं. ओम, चंद्र व क्रॉस समोर तिनं श्रद्धेनं झुकायचंय. जग बदलतंय, जग बदलतंय, तशी तूही बदल, पण माणुसकीचा जरा मात्र हरवू नकोस हे तिला सांगायचं. शिकवेन मी तिला, शिकवेन मी तिला जगाकडे डोळसपणे पाहायला आणि संवेदनशील राहायला. माझी मुलगी, माझी मुलगी अजून जन्मास यायची आहे, अजून जन्मास यायची आहे. पाऊस, पाऊस मोडक्या

चिचूल. मोडक्या खरा चिचूल, पावसात उभारलेली. खचलेल्या भिंतींची ओल मनात साचलेली. गाळ उपसता उपसता, गाळ उपसता उपसता पावसाची हाक कानी. डबडबलेल्या डोळ्यातून आम्ही आसवांचे धनी. पावसाचे झाड असे, पावसाचे झाड असे अंगणात बांधलेले, उभ्या शिवारात मोकळ्या त्याने खरच उभारले. असे थेंबांचे खेळणे नकोसेच जाहले, असे थेंबांचे खेळणे नकोसेच जाहले. उभ्या जल्मा समाजा आता नको पावसाचे काणे. होई भास आभाळ अस पावसाचे थेंब रुतल्याचा, पुन्हा आबाळ एकटे एकटे राहिल्याचा. पुन्हा आभाळ एकटे एकटे राहिल्याचा. पुढची कविता तुझ्या हास्याचे लकेर. तुझ्या हास्याची लकेर, तुझ्या हास्याची लकेर माझ्या चांदण्या मनात रोज नव्याने येते ऊन, रोज नव्याने येते ऊन माझ्या या दारात. तुझ्या स्पर्शाची या गोडी पावसाला ही लाजवी. किती असावी मनात तुझ्या पावलांची आस, किती असावी मनात तुझ्या पावलांची आस. डोळे भरून पाहता तुझ होई जीववर खाली, माझ्या जीवनाची तगमग मलाही नकळली. तुझे रूप सोनेरी मजसाठी तूच पंढरी, विठ्ठल ही तूच आणि तूच माझा हरी. श्वास तुझसाठी, श्वास श्वास तुझसाठी, तूच जीवनाचे सार. तूच माझ्या जीवनाची आहे सोनेरी किनार. कुणी काहीही बोलो, कुणी काहीही बोलो, मला त्याचे नफार असे. माझ्या विठोबाचे रूप माझ्या काळ जातवसे, माझ्या विठोबाचे रूप माझ्या काळ जातवसे. पुढची अशीच एक प्रेम कविता आहे, सांग रे सख्या. सांग रे सख्या, तुझसाठी छेलावे काऊन मी चांदणे मानून. सांग रे सख्या, तुझसाठी छेलावे काऊन मी चांदणे मानून. तूच

हे गाव सांग मला नव्याने काय देऊ त्याला नाव. तुझ्या माझ्या मध्ये उभं, तुझ्या माझ्या मध्ये उभं एका हाकेचं अंतर. सांग सख्या मजशी बोलशील का कणभर. माझ्या रागावर आता तुझ्या प्रेमाचा उतारा, माझ्या रागावर आता तुझ्या प्रेमाचा उतारा. माझ्या रागा रागात तुझाच स्नेह सारा, माझ्या रागा रागात तुझाच स्नेह सारा. माझ्या डोळ्यात तुझ्या डोळ्यातील पाणी, माझ्या डोळ्यात तुझ्या डोळ्यातील पाणी. तुझ्या डोळ्यात माझ्या काळजीची वाणी, माझ्या काळजीची वाणी. पुढची कविता आहे यातलं काही एक आठवू नकोस, यातलं काही एक आठवू नकोस. उकड्या तांदळांचा भात, उकड्या तांदळांचा भात असेल कधीतरी वाटलेला पानात. त्यावेळी तू काही एक आठवू नकोस, म्हणू नकोस. आजीच्या हाताला वेगळी चव होती, म्हणू नकोस. आजीच्या हाताला वेगळी चव होती. ती फणसाची भाजी बोलता बोलता करायची, आणि तिने केलेल्या कडीचा वास गावभर पसरायचा. मग फटका म्हातारा यायचा, बरो कडीचो वास सुटला म्हणत हसायचा. न बोलताच ओसरीवर कारणाशिवाय बसायचा. यातलं काही एक आठवू नकोस. गावाकडचं मोठं अंगण, तुझी आजी, फटका म्हातारा, फणस, कडीचो वास, काही एक आठवू नकोस. आठवू नकोस कारण मग जड होत जाईल गॅलरीतील तुळशीला नमस्कार करायला, आणि आजीच्या विश्वात वावरताना आजच्या जगात जगायला, आणि आजीच्या विश्वात वावरताना आजच्या जगात जगायला. यातलं काही एक आठवू नकोस, यातलं काही एक आठवू नकोस. मैत्रिणीनो पुढची कविता आहे द्रौपदी. जिला मी कधीच पाहिलं नाही, जिला मी कधीच पाहिलं नाही, पण रेखाटत गेले तिच्या सोडलेल्या केसांचे चित्र डोळ्यांसमोर. त्या रेषांमध्ये खरी द्रौपदी कधी मला दिसलीच नाही, त्या रेषांमध्ये खरी द्रौपदी कधी मला दिसलीच नाही. मी शोधत राहिले तिला माझ्या नजरेतनं. द्रौपदी जात्यावर बसून दळत होती, त्यावेळी आला असेल का विठोबा तिच्या हाकेला धावून. जनाईच्या आला तसा भटकताना रानावनात कुणी काढले असतील तिच्या पायांना टोचलेले काटे. द्रौपदी पाच जणांची, द्रौपदी पाच जणांची, पण तिचं कोण होतं? तिनं एकट्याला तरी आपलं मानलं असेल का? जितकी मी तिच्या जवळ जात गेले, जितकी मी तिच्या जवळ जात गेले, तितकीच ती अनोळखी होत गेली ओळख वाढत असताना, तितकीच ती अनोळखी होत गेली ओळख वाढत असताना. द्रौपदी स्वतःची अशी कधी राहिली असेल का? द्रौपदी स्वतःची अशी कधी राहिली असेल का? माझी पुढची कविता आहे सर एकदा वर्गात. सर एकदा वर्गात सहजपणे बोलून गेले. हसणारे सगळेच असतात, हसणारे सगळेच असतात, हसवणारे फार थोडे. थोडेच असतात पडल्यावर हात देणारे, लागलं का म्हणून मायेने विचारणारे. तुम्हाला कोण व्हायचंय, तुम्हाला कोण व्हायचंय? तुम्ही मोठे व्हा आकाशा एवढे, पण इतरांना मात्र गवताचं पात समजू नका. त्यांचंही अस्तित्व असतं विसरू नका. बरीच वर्षे झाली याला, बरीच वर्षे झाली याला, तेव्हा कुणीतरी मध्येच विचारलं होतं, सर आवश्यक आहे का आकाशा एवढं होणं? सर
आवश्यक आहे का ऐकाच्या एवढं होणं

0: स्वतःच आकाश बनलं तर? सर ह्या प्रश्नावर खोल खोल हसले होते. सर या प्रश्नावर खोल खोल हसले होते आकाश बनणाऱ्या विद्यार्थ्याकडे कौतुकाने पाहत पावसाळी ढग बनले होते. आकाश बनणाऱ्या विद्यार्थ्याकडे कौतुकाने पाहत पावसाळी ढग बनले होते. माझी पुढची कविता आहे शब्द. शब्दानाही असे पंख फुटतात, शब्दानाही असे पंख फुटतात, तुझी सावली शोधत ते हिंडतात. तुझ्या अवती भवती माझे शब्द मोहरती, आठवणी तुझ्या सदा पिंगारे घालती. शब्द वेडा, गंध वेडा, स्पर्श वेडा जीवहा, घुटमळे सदा सदा तुझ्या रे भोवती. तुझ्या आनंदाची रेषा माझ्या गालावर नितळे, तुझ्या हास्यातून माझे सुख बोलू लागले, उन्हातून असे चांदणे चिरपले, माझ्या सुखाला आता लागले डोहाळे. तुझे डोळे बोलती नव्या स्वप्नांची वाट, तुझे डोळे बोलती नव्या स्वप्नांची वाट, पुन्हा झाली तुझ्या माझ्या सुरांची पहाट. ओंजळीत साठवेना सुखाचा भार, आयुष्य आता इंद्रधनुष्य किनार, आयुष्य आता इंद्रधनुष्य किनार. माझी पुढची कविता आहे मुलं. मुलं खेळतात, मुलं खेळतात, पण त्यांच्या खेळण्याचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोचत नाही. मुलं हसतात मधाळ शब्दांना शोधत, ती फळ्यावर वहीवर चित्र रेखाडतात. त्यांची बोटे त्यांच्या पापण्या बरंच काही सांगत असतात. दिसतो त्यांच्या चेहऱ्यावर शाश्वत आनंद, चिरंतन हास्य, दिसतं सृष्टीतील सौंदर्य त्यांच्या डोळ्यात. मी शोधते, मी शोधते त्यांच्या मनातील भावना, मला त्यांच्या मनापर्यंत पोचता येत नाही, मला त्यांच्या मनापर्यंत पोचता येत नाही. मुलं मात्र सहजतेने समोरच्याला आपलंस करतात. खरंच मुलं न बोलताच बोलत राहतात, मुलं न बोलताच बोलत राहतात. मैत्रिणीनो, अशा तऱ्हेने मी माझ्या कविता आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. ह्या कवितातील निसर्ग, प्रेम, भावना, संवेदना नक्कीच आपल्याला आवडल्या असतील. चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
1: शीतल परब यांच्या कविता वाचन नुकतंच आपण ऐकलं.

0: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी,
1: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
0: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 2:33 अर्थात 1287 kHz आकाशवाणी पणजीच्या म्हादई वाहिनीवरून.
1: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

233 अंश 1 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. आयकुया कानळा भोवळा कार्यावळी सुरवेक रिटा रोज हांच्या आवाजात काळीज.

0: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन. आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं.
1: I rise to move for leave to introduce the public examination bracket prevention of unfair means amendment bill 2026 amend the public examination prevention of unfair means bill 2024.
0: हे विधेयक महत्वाचं असून सदस्यांना हवा तितका वेळ त्यावर चर्चा करायची परवानगी दिली जाईल असं आश्वासन सभापती ओम बिर्ला यांनी दिलं. विरोधकांनी घोषणाबाजी न करता चर्चा करावी असं आवाहन त्यांनी केलं, पण विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यापूर्वी आज सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ग्लासगो इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदकं पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. भारोत्तोलन स्पर्धेत 48 किलो वजनी गटात विक्रमी 190 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकावणारी मीराबाई चानू, 60 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावणारा चनंबम ऋषिकांत आणि 65 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करणारा राजा मुथुपंडी यांच्यासह भारताच्या संपूर्ण चमूबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. त्यानंतर सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. वारंवार विनंती करून आणि नंतर कारवाईचा इशारा देऊनही गदारोळ न थांबल्यानं सभापतींनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं होतं. राज्यसभेत कामकाजाच्या सुरुवातीला कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 लोकसभेनं मंजूर केल्यानंतर सभागृहात चर्चा करून ते संमत करण्यासाठी 6 तासांचा वेळ ठरवून दिल्याची माहिती अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी सभागृहाला दिली. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ सुरु केला. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम 267 अंतर्गत विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार केल्या प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र दुर्मिळात दुर्मिळ परिस्थितीतच स्थगन प्रस्तावाला मान्यता देण्यात येते असं राधाकृष्णन यांनी सांगितलं. त्यावर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची बाब खरगे यांनी अधोरेखित केली. यावर विरोधकांनी गदारोळ सुरु केल्यानं कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात केल्यानंतर प्रमोद तिवारी यांनी पुन्हा विद्यार्थी आंदोलकांना मारहाण झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर सभागृहात गदारोळ झाला. इतर सदस्यांनीही हा मुद्दा लावून धरला. गदारोळ सुरुच राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत

0: हुकूप करण्यात आलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बलप्रयोग केल्याच्या विरोधात राहुल गांधी प्रियंका गांधींसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद परिसरात आंदोलन केलं. सार्वजनिक परीक्षा विधेयकावर चर्चा करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना केलं.
1: बिल लेकर के जो आ रहे हैं आज पहले लोकसभा में टेबल करेंगे तो हम चाहते हैं कि सारा पार्टी चाहे ऑपोजिशन हो सरकार की हो सब इसमें चर्चा में भाग लेना चाहिए. और इतना बड़ा फैसला लेने के बाद आज जो एग्जाम पेपर लीक को लेकर के इतना कठोर कानून बना रहे हैं इसमें अगर चर्चा नहीं करेंगे और डिस्टर्ब करेंगे तो अच्छा मैसेज नहीं जाएगा.
0: जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला असल्याचं सांगत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीसाठी ही याचिका दाखल करून घेतली. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली असून त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं. दरम्यान राजद खासदार सुधाकर सिंग यांनी यासंदर्भात दाखल केलेली अन्य याचिका न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर सुनावणीला आली आहे. केंद्र सरकारने नीट परीक्षेसाठी नेमलेल्या उच्चाधिकार कृती दलाच्या शिफारशी काय येतात ते पाहू असं या न्यायमूर्तीद्वयानं सांगितलं. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा स्थापना दिवस आज साजरा होत आहे. 27 जुलै 1949 रोजी स्थापन झालेलं सीआरपीएफ हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीतलं महत्वाचं केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तसंच इतर मान्यवरांनी यानिमित्त सर्व जवान अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माजी राष्ट्रपती आणि विख्यात शास्त्रज्ञ भारताचे मिसाईल मॅन भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त विविध मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ कलाम यांनी आपल्या प्रतिभेनं भारताला एक ताकदवान देश म्हणून उभं राहण्यात मोलाची भूमिका बजावली आणि लाखो नागरिकांना प्रेरणा दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डॉ कलाम यांनी एका विकसित आत्मनिर्भर आणि बळकट भारताचं स्वप्न पाहिलं. स्वदेशी क्षेपणास्त्र आणि अंतराळ कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान हे देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखं आहे असे गौरवोद्गार लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये काढले. त्यांची दूरदृष्टी, नम्रता आणि समर्पण भाव येत्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमेरिका आणि इराणने परस्परांवरचे लष्करी हल्ले थांबवल्यानंतर आज जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर 5% जास्त घसरले. आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रेंट क्रूड तेलाचे दर 5.3% घसरून प्रति बॅरल $91.68 व्यवहार करत होते. तर वेस्ट टेक्सास इंटरमिडिएट क्रूड तेलाचे दर 5.4% घसरून प्रति बॅरल $84.44 व्यवहार करत होते. कास्पियन समुद्रात इराणच्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आयोगाचे प्रमुख अब्राहिम अझीझी यांनी युक्रेनला दिला आहे. या हल्ल्यात एक खलाशी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचे आदेश दिल्याचा दावा इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावर केला आहे. याबाबत इराणचे रशियन राजदूताकडे औपचारिकरित्या निषेध नोंदवला आहे. कास्पियन समुद्रासह रशियाच्या लष्करी आस्थापनांवर क्षेपणास्त्र हल्ले चढवल्याचं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी जाहीर केलं होतं. स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं ब्राझील आणि नेदरलँड्सला 3-0 मागे टाकून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. महिलांच्या संघानेही चायनीज तैपेवर 3-0 अशी मात केली. आता त्यांचा पुढचा सामना मलेशियाशी होणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी 3,800 जास्त भाविकांची 12 तुकडी आज पहाटे भगवती नगर बेस कॅम्पवरून बालताल मालगे रवाना झाली. जम्मू बेस कॅम्पवरून रवाना झालेल्या भाविकांची एकंदर संख्या 1,27,326 पोहोचली आहे.

जळगाव मार्गावर पायवाटेच्या दुरुस्तीचं काम सुरू असल्यानं त्या मार्गावरची यात्रा स्थगित करण्यात आली आहे. आसाममध्ये पूरस्थितीत सुधारणा झाली असून बहुतांश बाधित क्षेत्रातलं पुराचं पाणी ओसरलं आहे. शिवसागर, गोलाघाट, जोरहाट आणि चराईदेव या सर्वाधिक बाधित जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 109 मदत छावण्यांमध्ये सध्या 37,000 जास्त लोक आश्रय घेत आहेत. या जिल्ह्यातल्या बाधितांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आज ओदिशामध्ये सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. छत्तीसगड, पश्चिम बंगाल, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्येही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी तसंच पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ईशान्येकडच्या राज्यांमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्पर्धात्मक परीक्षांमधले गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसभेत सुधारणा विधेयक सादर. जंतर मंतरवर विद्यार्थी निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशाचं अभिवादन आणि स्क्वॉश जागतिक कनिष्ठ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा संघ उपउपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

सांजवेळचे सभेन बरोबर 5:30 सभेचे आरंभाक आयकुपाक रावात कोकणीतली युववाणी. ह्या कार्यावळीत आज आयकात इश्टागोत एक देणे सुलोचना नायक हांचे उलोवप आसतले. 15 शब्दोली 15:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आनी उपरांत कांतारां आसतलीं. बरोबर 7 तिनी सांजा ह्या कार्यावळीत आज आयकात आधुनीक तंत्रज्ञान आनी पत्रकारिता परेश प्रभू हांचे उलोवप आसतले. 7:20 प्रादेशीक खबरो 7:30 चावडेर कार्यावळ ह्या कार्यावळीत आयकुपाक रावत हायब्रीड नेपीर चारो डॉ संजय कुमार उदरवार हांचे उलोवप. 8:05 मराठीतल्यान खबरो आसतल्यो. 8:15 पार्लमेंट रिव्ह्यू आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले. 8:30 गीत गजल. आठ 45 समाचार संध्या 9 न्यूज एट 9 9:15 स्पॉटलाईट 9:30 पब्लिक स्पीक. बरोबरच्या 10 आयकुपाक रावत संसदेत चालू आशिल्ल्या प्रश्नोत्तर तासाचे ध्वनीमुद्रण आमी दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत करतले. 10:13 मनसोक्ती गीता. रातच्या बरोबर 11 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आमची सभा सोंपतली. आयकुपाना ह्यो आशिल्ल्यो आमच्यो ह्या मुखावेल्यो कार्यावळी.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।

0: यशस्विनी कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्विनी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावरून आम्ही उलयता. ऐकूया सदाफुली कार्यवळी सुरवेक प्रताप आमोणकर यांच्या आवाजात ऐकूया विजयाबाई सरमळकरांची गीतरचना.

अनुराधा पौडवाल हंच्या आवाजात नृत्याचं ऐकले दिल है के मानता नहीं या फिल्मातले गीत आणि ह्या गीता सांगताकच हिंदी फिल्म गीतांचे ही कार्यक्रम असतो.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेळा आम्ही उलयता. आता बरोबर 3 वरांचेर हिंदीतल्यान आणि उपरांत 3 वर जाऊन 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेळान सहक्षेपित करतले आणि 3 वर जाऊन 10 मिनटांचेर आयकुपाक रावत कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.

नमस्कार, हांव स्नेहा गांवस. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. नंदन निलेकणी हांच्या फुडारपणा खाला परिक्षा सुदारणा विशीं उच्च सत्ताधारी कार्यदळ म्हळ्यार हाय पावर्ड टास्क फोर्स स्थापन केल्या. कार्यदळ परिक्षा सुदारणांचेर लक्ष केंद्रीत करतले आनी आपल्या अहवालाचेर आधारीत फुडें येवपी परिक्षांची विस्वास पात्रताय सुनिश्चित करपा खातीर बेगीन पावलां उबारतले अशें व्हिडियो संदेशांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. कार्मिक भौशीक कागाळी आनी पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 आयज लोकसभेंत मांडले. ह्या विधेयकांत भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, केंद्रीय घरमंत्री अमित शाह आनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज केंद्रीय राखीव पुलीस दळाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांक तांच्या आस्थापने दिसा निमतान परबी भेटयल्या. मुरगांव, मडगांव, काणकोण, सांगे, कुंकळ्ळी, केपे, कुडचडे काकोडा, पेडणे, म्हापशां, दिवचल आनी वाळपय ह्या 11 नगरपालिका मंडळांचो कार्यकाळ सोपिल्ल्यान राज्य वेंचणूक आयोगान वेंचणुकेची प्रक्रिया सुरू केल्या. ऑक्टोबर म्हयन्यांत नगरपालिकांची वेंचणूक जावपाची शक्यताय आसा. भौशीक भलायकीक भिरांत आशिल्ल्या हॅपेटायटीस दुयेंसाचे 2030 वर्सा मेरेन निर्मुलन करपाची मोख दवरून राष्ट्रीय व्हायरल हॅपेटायटीस नियंत्रण कार्यावळी अंतर्गत हॅपेटायटीस दुयेंसा आड झुजपा खातीर यत्न पद्दतशीरपणान घटमूट करपा खातीर भारत पावलां उबारता आनी भारत हवामान खात्याच्या गोंय केंद्रान गोंया खातीर 27 ते 31 जुलय मेरेन पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्या कालमानान राज्यातल्या कांय वाठारांनी खर वाऱ्यासयत उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233 एक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं म्हादई चॅनल. आता दनपारची 3:12:53 जाल्ले आसा आणि वेळ जाल्लो आसा ह्या सभेतल्यान आता तुमचो निरोप घेवपाचो. आयकुपिनो ह्या वेळार तुम्ही ऐकुपाक शकतात आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्स म्हळ्यारच FM रेनबो सेवेच्यो तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरणी सेवेच्यो कार्यावळी तुम्ही ऐकुपाक शकतात. परतून मेळुया म्हादई चॅनलाचेर सांजेच्या 5:30 वरांचेर आमच्या मुखावेले सभेन. तो मेरेन आता आमी तुमचो निरोप घेता. नमस्कार.

इष्टानो, नेहा राजपाल हांच्या आवाजान चंद्रिका पाडगावकर हांची रचना तुम्ही ऐकली, आणि युवन ही कार्यवळ पुढे वर्तना. आता ऐकूया इष्टागत एक देणे, सुलोचना नाईक हांचे हे उलोप.

0: घ्यात आणि मागी ताका इष्ट मानून घ्यात. इष्टानो अर्थवम म्हळ्यार जाका आमी कोंकणी भाशेक गायनोळ म्हणटात. ह्या गायनोळाक आमी शेतकाराचो इश्ट मानता कारण तो इश्ट जावन शेतकाराक उपेगी पडटा. हाती मेरे साथी ह्या पिक्चरान हत्यान जनावर असून लेगीत आपल्या इश्टाची कशी तरी इश्टागत निभयल्यार हे तुम्ही पळयलाच आसतले. जनावरां सुद्दां इश्टागत निभोवन व्हरपाक शकता, मागीर आमच्या भितर अशें कित्याक जावपाक शकना. कृष्ण आपलो इश्ट सुदामा आनी सुदामा आपलो इश्ट कृष्ण दोगूय एकामेका खातीर आपलो जीव सुद्दां दिवपाक तयार आशिल्ले. एकमेका वयलो मोग सरळ आसा म्हणूनच तांकां अशें म्हणटा, दोस्त प्यार से भी बडा होता है, हर सुख और गम में साथ होता है. तभी तो कृष्ण राधा के लिए नहीं सुदामा के लिए रोता है. अशे तरेन हांवें वयर सांगिल्ल्या म्हज्या इश्टांच्यो देखी याद दवरून आनी कृष्ण आनी सुदामा सारख्या आशिल्ल्या इश्टा कडेन युवकांनी इश्टागत दवरची आनी निमाणे वेळ मेरेन ती जिविताच्या अखेर मेरेन तिगोवन दवरची अशें युवकांक म्हजे सांगणे आसा. बरें तर इश्टानो, हांव सुलोचना नायक आतां तुमचो निरोप घेता.
1: लोगों को आते हैं तो नजर हम अगर देखो तो नहीं.

0: इष्टानो, मैत्री ही जुळलेली असपाक जाय, जुळलेली असूंक जायना, जाल्यारूच ती खरी मैत्री. इश्टागत एक देणे हातून सुलोचना नायक हांचे उलोवप तुम्ही ऐकले.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

इष्ट न बरे इष्ट पार जर पळयात आणि त्याची इष्टागत सदांच दवरात, ताका लागूनच तुम्ही बऱ्याक पावतले आणि इश्टूय बऱ्याक पावतले. ही आशिल्ली आयची युवाणी ही कार्यावळ.

ऐकलो पहिले सांगता आमच्या आईच्या उरिल्ल्या कार्यावळीविषयी. सवरा 15 मिनिटांचेर शब्दुली हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोकणी सुगम संगीताची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. सवरा 35 मिनिटांचेर घेवया आस्वाद कातारांचो 7 ते 9 सांजा. हातून आधुनिक

8:15 पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले. आठ 30 मिनटांचेर गीत गजलींची कार्यावळ आसतली. रातच्या 9:15 स्पॉटलायट, 9:30 पब्लीक स्पीक ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

तर ऐकपणे आशिल्ल्यो आमच्यो आयच्यो उरिल्ल्यो कार्यावळी. आणि आता सांगता फाल्यां म्हादेशान लज्जा विप्रपाच्यो कार्यावळी. फाल्यां मंगळार 28 जुलै 2026 सकाळच्या सभेन सदांक विचार किरण उपरांत आमचो आधार. 11:45 शतकमते खातीर माहिती. हातून पावसातली शाक भाजी ह्या विशीं अनंत होबळे हांणी दिल्ली माहिती आसतली. रक्त प्रसारित रोग ह्या विशीं डॉ प्रदीप पडवळ हांची मुलाखत ऐकुया 11:50 संजीवनी ह्या कार्यावळीत. 7:05 शुभप्रभात हातून दिन विशेष आसतले. तशेंच बादल उलोवप ऐकुया अनंत साळकर हांगेलें.

8:50 चेर हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत भक्तिधारा ही कार्यावळ आम्ही तुमच्या खातीर घेऊन येतली. 9:30 10:05 ऐकूंक रावात कातारा. साडेधांक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, हातूंत शशांक मक्तेदार हांच्या गायनान ऐकुया राग विभास. 11:05 गाता रहे मेरा दिल. 11:30 NCERTची प्रायोजित कार्यावळ उमंग.

8:15 पार्लिमेंट रिव्यू ही करेवर दिल्ली केंद्रा वेल्यान तुमका आयकूंक मेळटली. साडे आठांक आयकूंक रवात इंग्लीश कार्यावळ. हातून इम्पॉर्टन्स ऑफ सॉयल हेल्थ ह्या विशीं भासाभास तुमकां आयकूंक मेळटली करण मनराल आनी योगिता मेहरा हांच्या मजगतीं.

रातच्या 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन ही कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

तर ऐकपणी ह्या आशिल्ल्यो आमच्यो फाल्यां म्हारी चॅनलाचेर वितरपाच्यो कार्यावळी आनी आतां सांगता 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी. सध्या चालू आसा रेनबो सांजची कार्यावळ. बॉलिवूड संगीत सफारी कार्यावळ 7:10 8:00 आस्वाद खेळात कातारांचो, 8:30 सदाबहार पोन्न्या हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. रातच्या 9 वरां सावन आमच्या पश्चिमी संगीताच्या कार्यावळीक सुरुवात जातली. हातून एसटडी वान्स मोर ही कार्यावळ 9:00 तुमकां आयकूंक मेळटली. 10:05 आरजीस चॉयस आनी 11:00 झॅझ टायम. तर ह्यो आशिल्ल्यो 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेंतल्यो कार्यावळी. कार्यावळींची रुपरेषा तुम्ही आयकली. आमची फुडली कार्यावळ रोकडीच.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादयचंद लावलेला नामे उलयता. सांजवेचे 15 मिनटां आणि 38 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोकणी सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली. कार्यावळीच्या सुरवेक बिंद्यावस्थांच्या आवाजान माधव बोरकार हांगेली रचना ऐकूया.

0: ऐक मनो राजेंद्र नायकांच्या आवाजान दोतर शकुंतला फर्णे हांचे हे गीत तुम्ही ऐकले आणि ही आशिल्ली आयची शब्दुली ही कार्यावळ. आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादयचंदावरून आम्ही उलयता. आता बरोबर 7:30 ऐकूया राष्ट्रीय खबरो कोकणीतल्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. कार्मिक भौशीक कागाळी आणि पेन्शन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनाचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 आयज लोकसभेत मांडले. ह्या विधेयकात कायदो भौशीक परिक्षा कायदो 2024 दुरुस्ती करपाचो यत्न केला. ह्या विधेयकात 10 वर्सां मेरेन बंदखण, 10 कोटी रुपया मेरेन दंड, गुन्यांवकाराची मालमत्ता जप्त करप, खाशेले फास्ट ट्रॅक कोर्ट आणि परिक्षा संबंधित गुन्यांवांची चौकशी तशेंच सुनावणे खातीर कडक वेळ मर्यादा ह्या सारख्या कडक शिक्षेची तरतूद आसा. ह्या विधेयकाविशी उलयतना डॉ जितेंद्र सिंग हांणी सांगला,
2: आय राइज टू मूव फॉर लीव टू इंट्रोड्यूस द पब्लिक एक्झामिनेशन ब्रॅकेट प्रिव्हेंशन ऑफ अनफेअर मीन्स अमेंडमेंट बिल 2026 टू अमेंड the public examination prevention of unfair means bill 2024. thank you speaker sir.
1: मांडला ते विधेयक सुधारणांखातीर सुरवातीचे पावल असा असे अध्यक्ष ओम बिर्ला हांनी सांगले. ओम बिर्ला हांनी मुखार सांगले,
3: लोक परीक्षा अनुचित साधारण निवारण संशोधन विधेयक 2026 हमारे देश के करोड़ों युवाओं के भविष्य, उनकी मेहनत और उनकी आकांक्षा

0: आकांक्षाओं से जुड़ा अत्यधिक महत्वपूर्ण विधेयक है। ये विधेयक पेपर लीक जैसे अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने, दोषियों के विरुद्ध कठोर प्रावधान कर देश के करोड़ों युवाओं के हितों की रक्षा और इस दिशा में एक महत्वपूर्ण विधेयक है।
1: नीट विद्यार्थी निदर्शका आड़ पुलिसांनी केल्ल्या कारवाईचेर विरोधकांनी परत केल्ल्या निषेधाक लागून सभाघरांचे कामकाज खंडित जाल्ल्यान लोकसभा आणि राज्यसभा दोनूय सांजवेळा मेरेन स्थगित करच्यो पडल्यो। उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आयज सीआरपीएफ दिसा निमतान सगळ्या जवानांक स्थापना दिसाची परबी भेटयल्या। धैर्य, अखंड समर्पण, राष्ट्राचो एकचार, प्रामाणिकपण आणि अंतर्गत सुरक्षा राखपा खातीर सीआरपीएफान अमूल्य योगदान दिला असे सोशल मीडियाचेर केल्ल्या एका पोस्टात उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी म्हळा। सीआरपीएफान आपल्या अखंड धैर्यान आणि कर्तव्याविषयीच्या वचनबद्धतेन आपले वेगळेपण सिद्ध केला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा। भारताचे आदले राष्ट्रपती आणि विज्ञानिक डॉ एपीजे अब्दुल कलाम हांच्या पुण्यतिथी निमतान देश आयज तांकां आर्गां ओंपता। भारताच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र उदरगत कार्यावळींनी तांची महत्वाची भूमिका आसा। डॉ अब्दुल कलाम हांका भारताचे मिसाईल मॅन म्हणून लेगीत वळखतात। 2015 ह्याच दिसा ते संसाराक अंतरले। डॉ कलाम हांची गणना आता मेरेनच्या महान शिक्षकांमधले एक म्हणून करतात। काल मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी लेगीत तांचो आदरान उगडास काढलो। ह्या आदल्या राष्ट्रपतींनी ल्हान भुरग्यांक आणि तरणाट्यांक सपना पळोवपाची प्रेरणा दिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हळा। भाजप संत गुरु रविदास हांची 650वी जयंती समरसता संकल्प अभियान म्हणून मनयतलो। ह्या महिन्याच्या 29 तारखेक गुरुपौर्णिमेच्या दिसा सावन संत गुरु रविदासजी महाराज समरसता संकल्प अभियान नावाचे राष्ट्रीय अभियान 7 महिने चलतले असे आयज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेक संबोधित करताना भाजपाचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग हांणी सांगले। हे अभियान फुडल्या वर्सा 20 फेब्रुवारीक जावपी संत गुरु रविदास हांच्या जयंती मेरेन चलतले। वेपारी जहाज एमव्ही ओमोर्फीचेर जाल्ल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचो जीव गेल्या उपरांत विदेश वेव्हार मंत्रालयान आयज भारतातले युक्रेनचे राजदूत डॉ अलेक्झांडर पोलिसच्युक हांका समन्स जारी केला। हे घटनेविशी खर हुस्को उक्तावन मंत्रालयान वेपारी जहाजाचेर अशा हल्ल्यांचो खर शब्दात निषेध केला आणि सागरी येरादारीची सुरक्षा, जल येरादारीचे स्वातंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय वेपार हांचेर ताचो विपरीत परिणाम जातलो असे म्हळा। बंगालच्या खाडीचेर खोल दाबाचो पट्टो निर्माण झाल्ल्यान भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन ओडिशा, छत्तीसगड, गँगटॉक आणि अस्तंत बंगालात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला। तशेंच हवामान खात्यान फाल्यां मेरेन दिल्ली, चंदीगड, हरियाणा, हिमाचल, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि विदर्भ ह्या वाठारांनी उटंगराचो पावस पडपाचो अदमास काढला। आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले। तो मेरेन नमस्कार।
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता। सांजवेळची 15:35 आनी 35 सेकंद जातात। चलात आस्वाद घेऊया कातारांचो।

काजार कोरमका फेल्सी आणि यांगचिको हांचे आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. आणि कार्यवेळी आता अँथोनी सान आणि अँटोनेट घेऊन येतं म्युझिक डायरेक्टर.

Anthony Sun आणि Antoinette Hanshawaz आणि म्युझिक डायरेक्टर हे गीत तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेळान कातारांची कार्यवळ.

वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान

श्रोतेहो नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं ह्या कार्यक्रमात स्वागत. आज ह्या कार्यक्रमात आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकारिता ह्याविषयी परीश प्रभू यांचं भाषण आपण ऐकणार आहात आणि सुंदर असं संगीत. तर कार्यक्रमाची सुरुवात करताना ऐकूया सुंदर असं हे गीत संजू अभ्यंकर यांच्या आवाजात.

श्रोते हो, संजू अभ्यंकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं हे गीत आपण ऐकलं आणि हा कार्यक्रम पुढे नेताना आता ऐकूया आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकारिता ह्याविषयी भाषण परेश प्रभू यांनी.

0: Grazie.
1: रोज सकाळी वाफाळत्या चहासोबत वर्तमानपत्र चाळत असताना त्या पानावरच्या बातम्या आणि छायाचित्रे यांच्या आड दडलेल्या विविध तंत्रज्ञानांच्या वापराकडे आपले बहुधा लक्षही वेधले जात नाही. परंतु मुद्रण तंत्रज्ञान, संपर्क तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा विविध तंत्रज्ञानांच्या प्रगतीशी सांगड घालत आपले रोजचे वर्तमानपत्र सतत बदलत चाललेले आहे ही वस्तुस्थिती आहे. 10-15 वर्षांपूर्वीची कृष्णधवल वर्तमानपत्रे त्यांची आजच्या तुलनेत गचाळ वाटणारी छपाई, मर्यादित पाने आणि आजच्या एवढ्या वैविध्याचा अभाव आणि आज आपल्या हाती असलेल्या अत्याधुनिक वेगवान मुद्रणयंत्रावर छापल्या गेलेल्या वर्तमानपत्राचा संपूर्ण रंगीत अंक, त्यात हाताळले गेलेले वैविध्यपूर्ण विषय आणि पुरवण्या, बातम्यांच्या रचनेमधील देखणेपण, या साऱ्यामधला अंतरंग आणि बहिरंगातला फरक हा बदलत्या तंत्रज्ञानांचा या माध्यमावरील परिणाम दाखवून देणारा आहे हे एक वाचक म्हणून आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. एकेकाळी साधारण छपाई यंत्रावर छापली जाणारी वर्तमानपत्रे आज अत्याधुनिक वेगवान मुद्रण यंत्रावर छापली जातात किंवा संगणकांचा वापर वर्तमानपत्रांच्या कार्यालयात अपरिहार्य ठरलेला आहे एवढ्यापुरतेच हे स्थित्यंतर नाही. अगदी बातमी मिळवण्यापासून ती वाचकापुढे प्रस्तुत करण्यापर्यंत हरेक टप्प्यावर नव्या नव्या तंत्रज्ञानाची मदत वर्तमानपत्रे घेत आहेत आणि त्याचे लोभस असे दृश्य परिणाम रोजच्या वर्तमानपत्राच्या अंकातून दिसत आहेत. एक काळ असा होता जेव्हा आदल्या दिवशीची बातमी वर्तमानपत्राची डेडलाईन सांभाळत दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून येणे ही तारेवरची कसरत असायची. आज आधुनिक संपर्क तंत्रज्ञानाची कमाल अशी की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एखादी बातमी आणि छायाचित्र वर्तमानपत्र कार्यालयापर्यंत पोहोचवणे ही सहज शक्य बाब बनलेली आहे. संगणकातील अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने काही क्षणात ती बातमीच्या रुपात वाचकासाठी प्रस्तुत करणेही सोपे ठरलेले आहे. तंत्रज्ञानाची अशी काही कमाल आज वर्तमानपत्रामधून दृष्टीस पडते की आश्चर्य वाटावे. एकाच वेळी एकाच वर्तमानपत्राच्या असंख्य आवृत्त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आज सहजपणे प्रसिद्ध होताना दिसतात. माहितीची, बातम्यांची आदानप्रदान केवळ एका क्लिकवर अवलंबून राहते आहे. संपादकीय कामकाजामध्ये एक विलक्षण शिस्त अत्याधुनिक संपादकीय प्रणालींनी आणलेली दिसते. अनेक आवृत्त्या कार्यालय असलेल्या वर्तमानपत्रांमध्ये बातम्या आणि मजकुराची आदानप्रदान त्यामुळे अत्यंत सुलभ आणि सोपी झालेली आहे. वर्तमानपत्रांच्या केवळ बाह्यांगावरच आधुनिक तंत्रज्ञानाने परिणाम केलेला आहे असे नव्हे तर वर्तमानपत्रांच्या अंतरंगामध्येही बदलत्या काळाबरोबर बदलत्या तंत्रज्ञानासरशी आमूलाग्र बदल आज पाहायला मिळतो आहे. रंगीत दूरचित्रवाणीचे आगमन भारतात झाले त्यानंतर आपल्या वर्तमानपत्रांनाही रंगीत छपाईकडे वळणे अपरिहार्य ठरले. जसजशी नव्या तंत्रज्ञानाची मोहिनी वाचकावर पडते आहे तसतशी त्याची आवडनिवडही बदलत जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आपल्या वाचकाच्या बदलत्या मनोधारणा लक्षात घेऊन, त्याच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन नव्या नव्या विषयांचा मागोवा घेणे पत्रकारितेसाठी आज अपरिहार्य बनले आहे. नव्या तंत्रज्ञानानिशी वाचकाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत, आवाका वाढत आहे, त्या बदलांची दखल घेत पत्रकारितेला मजल दरमजल करणे आवश्यक आहे. पत्रकारिता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचे नाते केवळ वृत्तपत्रांपुरते सीमित नाही. अनेक नव्या माध्यमांमध्ये पत्रकारितेचे क्षेत्र आज विस्तारत चालले आहे असे आपल्याला दिसेल. वर्तमानपत्रांच्या मागोमाग 24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या आल्या. आज वृत्तवाहिन्या हे माध्यम पत्रकारितेचे एक नवे दालन खुले करणारे ठरले आहे. एकेकाळी दूरदर्शनची एकमेव दूरचित्रवाणी वाहिनी देशात उपलब्ध होती. आज ही संख्या शेकडोवर गेली आहे. इंटरनेट न्यूज पोर्टलपासून SMS न्यूज गेटवेपर्यंत नव्या नव्या माध्यमांमधून पत्रकारितेला आज वाव आहे. तंत्रज्ञानातील बदलानिशी नवी क्षेत्रे पत्रकारितेला खुली होत चालली आहेत. तंत्रज्ञानातील बदलाचा वेग प्रचंड आहे. एका डिजिटल क्रांतीच्या उंबरठ्यावर आज अवघे विश्व उभे आहे. स्थित्यंतराच्या ओघाने काही गोष्टी कालबाह्यही ठरत असतात. मुद्रित माध्यमांचा वाढता निर्मिती खर्च लक्षात घेता यापुढे ती परवडण्याजोगी राहणार नाहीत असा एक मतप्रवाह सध्या व्यक्त होताना दिसतो आहे. अनेक प्रसार माध्यमांनी मुद्रित माध्यमाकडून TV, इंटरनेट, मोबाईल एप्लिकेशन्स, सोशल नेटवर्किंग अशा अन्य माध्यमांमधून स्वतःला प्रस्तुत करण्यास प्रारंभ केलेला दिसतो आहे. तो याच भविष्यवेधी नजरेतून मीडिया आज मल्टीमीडिया होत चाललेली आहे. एकापेक्षा अधिक माध्यमांची सांगड घालून आपल्या वाचकाला अधिकाधिक ज्ञानसमृद्ध करण्याची ही धडपड आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे या बदलातील योगदान मोठे आहे. सर्वात महत्वाचे स्थित्यंतर जे आधुनिक तंत्रज्ञानाने घडवून आणले आहे ते म्हणजे सोशल मीडिया. या खुल्या मुक्त माध्यमांनी जगामध्ये आज क्रांती घडवलेली दिसेल. फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे आज कोट्यवधी सभासद जगभरामध्ये आहेत त्यावर

0: मुक्त संवाद चालला आहे. ब्लॉगच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करण्याची संधी जगाच्या कानाकोपऱ्यातील सृजनशील व्यक्तींना लाभते आहे. यामध्ये कोणी अडवणारे नाही, हा खुला संवाद आहे. मोकळेपणा हीच या मुक्त माध्यमांची ताकद आहे. त्यामध्ये संपादकीय अडसर नाहीत, दबाव दडपणे नाहीत. तंत्रज्ञानाच्या बदलातूनच हे स्थित्यंतर घडून आले ना. याच खुल्या माध्यमांच्या आधारे जगभरामध्ये क्रांतीचे पडसाद निनातताना काही काळापूर्वी आपण पाहिले. मुक्त माध्यमांच्या आधारे जगातील अनेक देशांमध्ये चळवळी उभ्या राहिल्या. अमेरिकेसारख्या महासत्तेला आव्हान देणारी विकिलीक्स असो किंवा काही देशांमध्ये सत्ता उलथवून टाकणारे फेसबुक असो, नव्या युगाची ही नवी माध्यमे आहेत. ट्विटरवरील एक छोटीशी ट्वीट देखील आज एखाद्या राष्ट्रीय वादाला तोंड फोडू शकते. ही या खुल्या माध्यमांची ताकद आहे. जसजसा काळ बदलतो तशा धारणा बदलत असतात. जुन्या सवयी कालबाह्य ठरत असतात. नव्याला सामोरे जाण्यासाठी स्वतःला सिद्ध करणे अपरिहार्य ठरत असते. पत्रकारिताही याला अपवाद नाही. मात्र एक गोष्ट विसरता येत नाही, ती म्हणजे पत्रकारितेची माध्यमे जरी बदलली तरी तिची अचूकता, निष्पक्षता आदी जी पायाभूत मूल्ये आहेत त्यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही. विश्वासार्हता हा पत्रकारितेचा पाया आहे. त्याला धक्का पोहोचू न देता नवनव्या तंत्रज्ञानाची साथ घेत पुढे जायचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानानिशी सुलभता आली, सुबकता आली तरी पत्रकारितेचा जो गाभा आहे त्याला मात्र धक्का लागून चालणार नाही. पत्रकारितेचा सारा डोलारा काही मूल्यावर उभा आहे जी आपल्या पूर्वसुरींनी या क्षेत्रात हयात वेचून घडवलेली आहेत. तंत्रज्ञान अगदी प्रारंभिक टप्प्यावर असताना देखील पत्रकारिता होती. त्या काळाशी ताळमेळ साधत वार्तांकनांचे आणि प्रबोधनाचे कार्य ती करतच होती. तंत्र बदलत गेले असेल परंतु पत्रकारितेचा मूलमंत्र मात्र बदललेला नाही, बदलून चालणार नाही. पत्रकारितेचे भवितव्य नव्या तंत्रज्ञानामुळे धोक्यात आले आहे असे मानणे हे चुकीचे ठरेल. उलट नव्या तंत्रज्ञानाची साथ घेत पत्रकारितेला यापुढची वाटचाल करायची आहे. बदलत्या काळामध्ये जर टिकायचे असेल, वाढायचे असेल तर नवनव्या तंत्रज्ञानाची कास धरणे अपरिहार्य आहे. एकेकाळी जेव्हा भारतामध्ये संगणक अवतरले तेव्हा प्रसारमाध्यमांतील काहींचा त्याला कडाडून विरोध झाला. संगणकामुळे माणसांची गरज नाहीशी होईल, त्यामुळे आम्ही संगणकावर काम करणार नाही असा पवित्रा काहींनी घेतला. पण जे संगणकाच्या अश्वमेधावर स्वार झाले ते पुढे निघाले आणि संगणकाप्रती स्वागतार्ह भूमिका घेण्यास ज्यांनी नकार दिला ते प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातून बाहेर फेकले गेले हा ताजा इतिहास आहे. बदल हा जगाचा स्थायी भाव आहे. तंत्रज्ञानही त्याला अपवाद नाही. तंत्रज्ञान वेगाने बदलत जाणार आहे, जुने जाऊन नवे येणार आहे. अशावेळी जुने जाऊ द्या मरणा लागुनी म्हणत नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात करत त्यावर मांड ठोकत पुढे जाणे हे आवश्यक ठरणार आहे. जे बदलत्या काळाची पावले ओळखतील ते स्पर्धेत टिकतील. जे ओळखणार नाहीत, नव्या तंत्रज्ञानाचा आसरा घेणार नाहीत ते मागे पडतील, नामशेष होतील. हे कटू असले तरी सत्य आहे आणि पत्रकारिता त्याला अपवाद नाही.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकारिता याविषयी परीश प्रभू यांचं भाषण नुकतंच आपण ऐकलं.

0: Bill 2024. Thank you, Speaker, sir.
1: हे मांडला ते विधेयक सुधारणां खातीर हे सुरवातीचे पावल आसा अशे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी सांगले. ओम बिर्ला हांणी मुखार सांगला की
2: लोक परीक्षा अनुचित साधारण निवारण संशोधन विधेयक 2026 हमारे देश के करोड़ों युवाओं के भविष्य उनकी मेहनत और उनकी आकांक्षाओं से जुड़ा अत्यधिक महत्वपूर्ण विधेयक है. ये विधेयक पेपर लीक जैसे अपराधों पर प्रभावी अंकुश लगाने दोषियों के विरुद्ध कठोर प्रावधान कर देश के करोड़ों युवाओं के हितों की रक्षा और इस दिशा में एक महत्वपूर्ण विधेयक है.
1: नीट विद्यार्थी निदर्शका आड़ पुलिसांनी केल्ल्या कारवाईचेर विरोधकांनी परत परत केल्ल्या निषेधाक लागून सभाघराचे कामकाज खंडित जाल्ल्यान लोकसभा आणि राज्यसभा दोनूय सांजे मेरेन स्थगित करच्यो पडल्यो. देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातली जातीय शांतताय बिघडोवपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोवा पुलीस कडक कारवाय करतली असो इशारो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिला. एका सोशल मिडिया पोस्टावेल्यान तांणी सांगला की शांततापूर्ण निदर्शना करप हो लोकशायेचो हक्क आसा आणि आपले विचार मांडपाच्या हक्काचो सरकार आदर करता. मात निदर्शनांचो गैरवापर करून अशांतताय निर्माण करप वा सार्वजनिक सुव्यवस्थेक धोको निर्माण करपी यत्न सहन करचे ना अशें तांणी स्पष्ट केले. गोंयभर शांतताय आणि कायदो सुव्यवस्था राखपा खातीर सरकार बांधील असा हाचो मुखेलमंत्र्यांनी पुनरुच्चार केलो.
3: कालचे आमच्या पोलिसांनी जी एक्शन घेतल्या ती राईटली घेतल्या. जे एंटी नॅशनल जे दिल्ली राईट्स ज्यांना अरेस्ट केल्या जो उमर खालीद आणि बाकीचे कोण हांका फ्री कर म्हणून तर अशा पद्धतीचे प्लॅकार्ड खंयच्याय आंदोलनाच्या निमित्तान येऊन जर गोयात दाखयता असत जाल्यार अशा पद्धतीची डिसिजन अगेन एंटी नॅशनल ऍक्टिव्हिटी आम्ही खपोवन घेऊचे ना.
1: आयपीबीच्या बसकेत उत्पादन इलेक्ट्रॉनिक्स हॉस्पिटॅलिटी मिळून 622 कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांक मान्यताय दिल्या. हातूंतल्यान 3180 नोकऱ्यो तयार जावपाची आस्त आसा. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ही माहिती दिली. उद्देग मंत्री मॉविन गुदिनो आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड तशेंच हेर संचालक बसकेत हाजीर आशिल्ले. नव्या गुंतवणुकीक उर्बा मेळपा खातीर योग्य प्रकारची व्यवस्था तयार करपाचे सरकाराचे यत्न आसात. उद्देगांक सवलत दिवपी येवजण तयार करपाचेर लेगीत भासाभास झाली असं मुख्यमंत्र्यांनी सांगला. समाज कल्याण संचालनालयान देशाच्या पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री ह्या उचेल्या नागरी पुरस्कारांखातीर शिफारशी तशेंच नामांकना मागयल्यात. सामाजिक न्याय अनुसूचित जाती सक्षमीकरण कला साहित्य आणि शिक्षण खेळ वैजकी समाजकार्य विज्ञान आणि अभियांत्रिकी भौशिक व्यवहार नागरी सेवा व्यापार आणि उद्योग अशा वेगवेगळ्या मळार विशेष आणि अपवादात्मक कार्य करपी व्यक्तींच्या कार्याची दखल घेऊन हे पुरस्कार दितात. या पुरस्कारांखातीर शिफारसी वा नामांकना award.goa.in या वेबसायटी वयल्यान 31 जुलै 2026 मेरेन धाडपाक जाय. तशेंच ऑनलायन अर्जाची हार्ड कॉपी 28 जुलै 2026 मेरेन समाज कल्याण संचालनालयात सुपूर्त करपाक जाय अशें कळीत केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
4: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: पळोवया मुखावेल्यो खबरो. यूथ फॉर भारत संघटनेच्या वांगड्यांनी आयज पणजेतल्या आझाद मैदानाचेर निदर्शना केली जातूंत नीट आंदोलकांच्या हालीच्या जमावा वेळार उमर खालीद हाका दिल्ल्या कथीत पाठिंब्याक विरोध दर्शयला. निदर्शना करप्यांनी राष्ट्रीय एकचार आणि देशाच्या हिताक तेको दिवपी घोषणा केल्यो. त्यांच्या हातात नेशन युनिटी अँड ट्रूथ युनिटी ओव्हर डिव्हिजन आणि स्टुडंट्स फॉर भारत हो संदेश दिवपी फलक आशिल्ले. राष्ट्रीय एकचार आणि शांततापूर्ण लोकशाही विचारांचेर बांधिलकी उक्तावपा खातीर ही निदर्शना केली असे आयोजकांनी सांगले. यांत्रिकी बोटीवरवी नुस्तेमारी सुरू जावपाक अजून 6 दीस बाकी असले तरी पारंपारिक बोटी घेऊन नुस्तेमारी करपाक सुरुवात झाल्या. आयज पहिल्याच दिसा कोलवा हांगाच्या पारंपारिक रापणकारांक व्हडा प्रमाणात सोलार सुंगटांची बंपर लॉटरी लागली. हंगामाच्या पहिल्याच फेरयेत पारंपारिक रापणकार

0: मच्छीमारांक सुंगटांचो व्हड झेलो मेळ्ळा. आतां मुखावेलो सगळो नुस्तेमारी मोसम बरे तरेन वतलो अशी आस्त रापणकारांनी बाळगिल्या. थळावे नुस्तेकार जुझे कामिलो सिल्वा हांणी सांगले की सध्याक फकत ल्हान व्हड्यांनीच दर्यांत नुस्तेमारी सुरू आसा. व्हड बोटी 1 ऑगस्ट उपरांत आपलो वेवसाय सुरू करतल्यो. सध्याचे बरे हवामान पळोवन अंदूचो नुस्तेमारी वेवसाय भोव फायद्याचो थारतलो अशे विस्वास रापणकारांनी उक्तायला. मजगती 1 ऑगस्ट सावन सुरू जावपी नुस्तेमारीच्या फाटभुयेर दक्षिण गोयातली सगळ्यात व्हड नुस्तेमारी जेटी आशिल्ल्या कुडबण जेटीचेर धावपळ सुरू जाल्या. नुस्तेमारी खातीर भायल्या राज्यांतल्यान कामगार हाडप सुरू जाला. फुडल्या 2 दिसांत नुस्तेमारी बोटी सज्ज करून दवरतले अशी माहिती कुडबण बोट मालक संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा हांणी दिली. कृत्रीम वस्ती आनी फुलां तयार करपाचे प्रशिक्षण दिवन पेडणेच्या बायलांक आत्मनिर्भर जावपाक प्रोत्साहन दिवपाची कार्यावळ सध्याक सुरू आसा. कार्यावळीच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना आमदार प्रवीण आर्लेकार हांणी प्रशिक्षण पुराय जातकच बायलांक तांच्या उत्पादनांखातीर बाजारपेठ मेळची हे खातीर फुकट स्टॉल दितले अशें जाहीर केला. केक तयार करप, शिवणकाम आनी अगरबत्ती तयार करपाच्या मळार अशाच कार्यावळींचो जायत्या बायलांक फायदो जाला अशें ताणी सांगले. गोंयचे सांस्कृतीक दायज तिगोवन दवरपा खातीर मातयेच्यो मुर्ती तयार करप्यांक फुकट आधुनीक उपकरणां सयत पारंपारीक कारागिरांक सरकारी आदार मेळटा हाचेरय आर्लेकार हांणी भर दिलो. मिनेझीस ब्रागांझा संस्थेन विर्नोडा पेडण्याच्या संत सैरोबानाथ अंबिये सरकारी महाविद्यालय आणि रिसर्च केंद्राच्या जोडपालवान 1 ऑगस्ट 2026 दिसा सकाळी 11 वरांचेर महाविद्यालयाच्या संकुलात लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमतान पत्रकार दिसाच्या कार्यावळीचे आयोजन केला. लेखक आणि पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर कार्यावळीचे मुखेल सोयरे आसतले. जाल्यार संत सैरोबानाथ अंबिये सरकारी महाविद्यालय आणि रिसर्च केंद्राचे प्राचार्य मानाचे सोयरे आसतले. कार्यावळीत ज्येष्ठ पत्रकार राजेश परब, उमेश बाणस्तारकर, रमेश कोलवाळकर आणि राजतिलक नायक हांचो सत्कार जातलो. आयज सकाळ मेरेन मेळिल्ल्या आकडेवारी प्रमाण 85.4 मिलीमीटर पावसाची नोंद जावन सांगे तालुक्यात गोंयातलो सगळ्यात चड पावस पडिल्ल्याची माहिती मेळ्ळ्या. वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण काणकोणात सगळ्यात उणो 15.2 मिलीमीटर पावस नोंद जाला. वाळपयत 71.4 मिलीमीटर आणि केप्या 68.4 मिलीमीटर पावसाची नोंद जाल्या. पेडणे, पणजी, फोणे, दाबोळी आणि मुरगाव तालुक्यांनी मध्यम प्रमाणात पावसाची नोंद जाल्या. भारतीय हवामान खात्यान उत्तर आणि दक्षिण गोया खातीर 31 जुलै मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. वराक 40 ते 50 किलोमीटर वेगान खर वारे व्हावपाचो अदमास आसा. नव्या हवामान अंदाजाप्रमाण 1 आणि 2 ऑगस्टाक राज्यात मध्यम प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा, पूण त्या दिसांखातीर कसलोच अलर्ट जारी करूंक ना. नागरिकांनी सादूर रावचे आणि मोठो पावस खर वारे असताना गरज नसल्यार प्रवास टाळचो असो सल्लो वेधशाळेन दिला. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी भौशीक परिक्षा अनुचित साधनांचेर प्रतिबंधक उपाय दुरुस्ती विधेयक 2026 आयज लोकसभेत मांडले. देशविरोधी भावना पसरोवपाचो वा राज्यातली जातीय शांतताय बिघडोवपाचो यत्न करपी व्यक्तींचेर गोंय पुलीस कडक कारवाय करतली असो इशारो मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिला. समाज कल्याण संचालनालयान देशाच्या पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री ह्या उच्चेल्या नागरी पुरस्कारांखातीर शिफारशी तशेंच नामांकना मागयल्यात. कोलवा हांगा पारंपारीक बोटी घेवन नुस्तेमारी करपाक गेल्ल्या रापणकारांक आयज पयल्याच दिसा व्हडा प्रमाणात सोलार सुंगटां मेळ्ळ्यात. आनी भारतीय हवामान खात्यान उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर 31 जुलै मेरेन पावसाचो येलो अलर्ट जारी केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चंदावेल्यान आम्ही उलयता. ऐकपनो वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात चावडेर वचूया.

0: आम्ही तुमच्या खातीर घेऊन आयल्या माहिती हायब्रीड नेपियर चारो ह्याविषयी आणि ह्याविषयी हे उलोप आता ऐकूया डॉक्टर संजय कुमार उधरवर हांचे. तर ऐकूया हायब्रीड नेपियर चारो ह्याविषयी दोतर संजय कुमार उधरवर हांची आणि दिल्ली ही माहिती.
1: हायब्रीड नेपियर चारावरील सखोल माहिती देतात. हायब्रीड नेपियर हे बहुवार्षिक चारा पीक असा. म्हटल्यार असे चार एकदा लायले झाल्यार 3 ते 4 वर्षा यासून हिरव्या चाराचे सदा उत्पन्न मिळता. असे झाल्यार शेतकऱ्यांच्या पैशाची बरीच बचत जाता. कित्याक लागून म्हटल्यार असे चार लायले झाल्यार दर वर्षा पेरणी करपाची गरज ना, नांगरपाची गरज ना, मागीर कमी जागेर चड चारा मिळता. आमच्या गोंयच्या वातावरणात ही चार बरी वाढता. हांव तुमकां ह्या चाऱ्याच्या वानाची नावं सांगता. जसे कोवन, कोटू, कोत्री, कोफोर, फुले यशवंत, फुले जयवंत, APBN, DHN6, आता लेटेस्ट CO5 चार. हांव तुमकां CO5 चाऱ्यावेली सगळी माहिती दिता. हे चार कोयंबतूर ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीने डेव्हलप केलेली असा. हे तन फॉडर कुंभो 20594 तसेच नेपियर ग्रास FD437 यांचे क्रॉस करून तयार केलेली हायब्रीड चाऱ्याची जात असा. ह्या चाऱ्याची खासियत म्हटल्यार या चाऱ्यासून जनावरांक 22% ड्राय मॅटर मिळता, तसेच 14% क्रूड प्रोटीन मिळता, जे पहिल्याच्यान डेव्हलप झालेल्या CO4 चाऱ्या भितर 10.71% इतके असा. तसेच ऑक्झॅलेटचे प्रमाण 2.4 म्हटल्यार CO4 चाऱ्यापेक्षा 0.08% कमी असा. साधारण एक CO5 झाड 400 ते 500 सेंटीमीटर वाढता. एका झाडाक सुमार 300 ते 400 पानां जाता. या तणांची एक कांडी लायता जाल्यार 70 ते 80 दिसांक त्यासून 8 ते 15 झाडां जाता. मागीर सेकंड कटिंग करता जेन्ना 25 ते 40 झाडां जाता. या चाऱ्याच्या खोडात उदकाचे प्रमाण बरे असता, पानां पसरट असता, हे तण रोकडेच वाढता. मागीर याचे उत्पादन सरासरी सगळ्या सिजनांक सारखे मिळता. ज्या शेतकऱ्यांक उदकाची सोय असा तेंका हे तण केन्नाय रोवल्यावर जाता. पूण आमचे अनुभव असे की ज्या भागांत पाऊस चड असा ते शेतकार सप्टेंबर म्हयन्यासून तण रोवपाचे, ना जाल्यार पावसाच्या पहिलो रोवलेले बरे. ज्यांचे जमीन स्लोपी असा तेंका काही प्रॉब्लेम ना. पूण ज्या जमिनीत उदक रावता त्या जमिनीत असे चार वाढोना कुजता आणि हे तण सगळ्या मातीत जाता. या चाऱ्याच्या पेरणीक लागून प्रति हेक्टरी 30,000 ते 40,000 दोन डोळे आशिलेल्या कांड्याची गरज असा. त्याकाच स्टेम कटिंग म्हणता. पण मुळा सकट लायली झाल्यावर पण झाड जाता. एका कांडीसून दुसऱ्या कांडीचे अंतर, तसेच एका माझ्यासून दुसऱ्या माझ्यापर्यंतचे अंतर 2 फूट ना जाल्यार 3 फूट लायली जाता. जर जागो कमी असली जाल्यार 50 सेंटीमीटर बाय 50 सेंटीमीटर पण लायली जाता. ही चार लावपाची दोन पद्धत असा. एक म्हटल्यार वैल सांगितल्याप्रमाणे स्पेसिंग देऊन खड्डे करपाची, दोन डोळे असलेले चाऱ्याची कांडी घेऊपाची, एक डोळा जमिनी भितर रोवपाचे, तसेच एक डोळा जमिनी वयल असपाक जाय. असे लायले जाल्यार सकल डोळ्याच्या भागापासून मुळां डेव्हलप जाता, तसेच वयल डोळ्यासून पानां डेव्हलप जाता. मागीर 15 ते 20 दिसान तुम्ही माजवे करपाची गरज असा. असे माजवे केली जाल्यार झाडांक बरी सपोर्ट मिळता. दुसरी पद्धत म्हटल्यार पहिलेच ट्रॅक्टर किंवा नांगरणी करून माजवे करपाचे, त्या उपरांत अशा माझ्यामध्ये 2 डोळे आशिलेले चाऱ्याची कांडी रोवपाची, जेणेकरून एक डोळा जमिनी वयल तसेच दुसरा डोळा माजव्याच्या भितर असपाक जाय. चाऱ्याची कांडी अशा तऱ्हेने उभी लावपाची, पण उसासारखी आडवी माझ्या भितर लायल्यार जाता. CO5 चार लायण्याच्या पहिलो जमिनीत 25 टन प्रति हेक्टरी या प्रमाणात कुजलेले शेणखत घालपाची गरज असा. खतांची मात्रा प्रति हेक्टरी

0: 150 किलो नत्र, 50 किलो पालाश, 40 किलो स्फुरद याप्रमाणे देवपाची गरज असा। हो चारा बरे वाडपाक सुरवाती चाऱ्या भितरचे नन्नी उळोवपाक जाय। तण जेन्ना लायता त्या उपरांत जमिनीक उदक देवपाचे, त्या उपरांत 3 दिसांक एक पावटी तशेंच 10 दिसांक उदक देंवचें पडटा। गिमान 8 ते 10 दिसान तशेंच हिवाळ्यान 15 ते 20 दिसान एकदां उदक देंवपाची गरज आसा। ह्या चाऱ्याची पहिली कापणी 70 ते 80 दिसां उपरांत करपाक शकता। त्या उपरांत प्रति 40 ते 45 दिसांक एक कापणी करपाक जाता। अशे प्रति वर्षी 6 ते 7 कापणीक लागून ह्या चाऱ्याचे उत्पादन 300 ते 400 मेट्रीक टन जावपाक शकता। गोंयांत पावसाक कापणी करचे जाल्यार जमिनी वयल 3 ते 4 डोळे आसपाक जाय, म्हटल्यार चारो जमिनी वयल सुमार 1 फूट कापोवपाक जाय। अशें केल्यार तण कुजपाचें प्रमाण कमी जावपाक शकता आनी चारा मरुना। चार कट केल्या उपरांत प्रत्येक पावटी जमिनीक 75 किलो प्रति हेक्टरी युरिया देवपाक जाय। मागीर दर वर्सा अशा चाऱ्याच्या जमिनीत कुजलेले शेणखत घालपाक जाय। ज्या शेतकऱ्यांचे गोठ्यांचे उदक, शेण, मूत जावपाक वाट आसा, तसे वेस्ट चारा पिकाक लागून आशिल्ल्या जमिनी भितर सोडली जावपाक शकता। असे केल्यार एक तुमचे वेस्ट मॅनेजमेंट करपाक जाता आणि चारा पिकाक शेण, मूत, उदक असे न्युट्रियंट मिळता आणि चारो बरे वाढता। या CO5 चाऱ्यासून शेतकार सायलेज पण तयार करू शकता। सायलेज तयार करपाक आता सायलेज बॅग्स मार्केटात आलेले असा। असे CO5 तणाची बरी वाढ झाल्या उपरांत, म्हटल्यार साधारण 35 ते 45 दिसांचे झाल्यार चारो कट करपाचे, त्याचे चाफ कटरच्या सहाय्याने 2 ते 3 सेंटीमीटर असे तुकडे करपाचे, मागीर असे चाफ्ड फॉडर सायलेज बॅगा भितर भरोवपाचे। सायलेज बैरे तयार करपाक 1 टनाक 1 लिटर ताक मिक्स करपाचे, चाफ्ड फॉडर बॅगा भितर थर थर असे भरोवपाचे, अशा थरा वयर ताक शिंपडपाचे। सायलेज बॅगान प्रत्येक चाऱ्याच्या थरा वयर पायाने दाब देवपाची गरज असा। असे केल्यार भितरली हवा बाहेर सरता आणि बॅगा भितर एअरटाईट कंडिशन जाता। असे बॅग भरली जाल्यार मागीर बॅगाचे तोंड बंद करपाचे, बॅग बऱ्या जागेर धरूपाचे, ना जाल्यार उंदरा बॅगान कुरतरता, मागीर सायलेज पिड्यार जाता, फंगस डेव्हलप जाता। बरे सायलेज सोनेरी पिवळ्या रंगाची दिसता, तेंका बरे लोणच्या सारखे वास येता। असे सायलेज 45 दिसां भितर तयार जाता, त्या उपरांत ते जनावरांक देवपाक शकता। आमच्या राज्यांत या CO5 चाऱ्यांक चड मागणी आसा। ज्या शेतकऱ्यांक उदकाची सोय आसा, जमीन आसा, त्यांनी असे चार लायल्यार प्लांटिंग मटेरियल म्हणून चाऱ्याच्या कांड्या ते विकपाक शकता। हिरवा चारा वाढोवपाक डिपार्टमेंट ऑफ एनिमल हजबंड्री आणि वेटरनरी सर्व्हिसेसून चांगली स्कीम आसा, त्यांचे सगळे शेतकार लाभ घेवपाचे। म्हणून हांव तुमकां सगळ्या दूधकार भावांक भयणीक विनंती करता की ते आपल्या जनावरांक हिरवे चारा देवपाक त्यांच्या जमिनीत बरी चाऱ्याचे वान लावपाचे। तुमका कोणाक कोयंबतूर 5 नाजाल्यार CO5 प्लांटिंग मटेरियल जाय जाल्यार आमकां संपर्क करपाक शकता। आमचा पत्ता असा कृषी विज्ञान केंद्र ICRCCRI एला ओल्ड गोवा। धन्यवाद।
1: हायब्रीड नेपियर सारो ह्या विशीं डॉ संजय कुमार उद्धरपर हांणी दिल्ली माहिती निकतीच तुम्ही ऐकली। ऐकपनो तुम्ही ऐकतात चावडीत ही कार्यवळ। ही कार्यवळ पुढे वर्तना आता ऐकूया काय गीता।

थणसाने जे शांत राती साने जीवा खेळो निघो. अजित कडकडे यांच्या आवाजात युसुफा शेख हांची रचना तुम्ही ऐकली आणि ऐकपणू ही आशिली आईची चावडे ठिकाणेवर.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेशन लावलेला मिळता आता तुमका ओळख करून दिता आमच्या ह्या सगळ्या वृत्तपत्राच्या उरिल्ल्या कार्यावळींची. आठवड्या 15 मिनिटांचेर आयकूंक रावत पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ आणि ही कार्यावळ आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

रातच्या 9:15 स्पॉटलाइट 9:30 पब्लिक स्पीक ही कार्यावळी ही दोन्ही कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

आणि ऐकपनू राजच्या धावरांचे रायकूम रावत संसद भवनात चालल्या आयच्या दिसाच्या प्रश्नोत्तरी तासाचे ध्वनीमुद्रण दिल्ली केंद्रावेल्यान ताच्या उपरांत मनोजोक्ती गीता ही कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी.

0: आणि हाव ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव

आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना बोलता ऐकूपनो आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतल्यान खबरो मुंबई केंद्रावाल्यांना.

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटी विरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या आजच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाल्यानं कामकाज होऊ शकलं नाही. याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नीट पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विरोधातले FIR मागे घ्यावे या मागणीवरून विरोधकांनी आज दोन्ही सभागृहात घोषणाबाजी केली. त्यामुळे 4 वेळा कामकाज तहकूब झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. विरोधकांच्या गदारोळातच पेपरफुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीचं सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध दुरुस्ती विधेयक 2026 प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज लोकसभेत मांडलं. विधेयकावरच्या चर्चेसाठी 6 तासांचा कालावधी राखून ठेवला असून आवश्यकता पडल्यास अधिक वेळ देऊ असं लोकसभेचे सभापती

0: सभापती ओम बिर्ला म्हणाले 2024 कायद्यात असलेली शिक्षेची तरतूद या सुधारणा विधेयकात कडक करण्यात आली आहे. त्याअंतर्गत पेपरफुटीच्या प्रकरणांचा तपास 2 महिन्यात पूर्ण करणं बंधनकारक होणार आहे. पेपरफुटी किंवा परीक्षांमध्ये अवैध मार्गांचा वापर करणाऱ्यांना किमान 5 वर्ष ते जास्तीत जास्त 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद या विधेयकात आहे. संघटित गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो. या प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत खटला चालवण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जलदगती न्यायालयं स्थापन करायचे अधिकारही या विधेयकाद्वारे दिले आहेत. तसंच विशिष्ट परिस्थितीत या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करायचे अधिकारही केंद्र सरकारला दिले आहेत.
1: केंद्र सरकारनं 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची चाचणी घ्यायला रिझर्व्ह बँकेला परवानगी दिली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर या नोटा नियमित वापरात येऊ शकतील. कागदी नोटांच्या ऐवजी पूर्णपणे प्लास्टिकच्या नोटा वापरण्याचा रिझर्व्ह बँकेचा कोणताही विचार नसल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितलं. छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना आणण्याचा कोणताही विचार नसल्याचं त्यांनी दुसऱ्या एका प्रश्नावरच्या लेखी उत्तरात स्पष्ट केलं. 2025-26 या आर्थिक वर्षात 576 जणांनी प्राप्तीकर परतावा भरताना 1 अब्ज रुपये किंवा त्यापेक्षा जास्त एकंदर उत्पन्न दाखवलं आहे. 2021-22 ही संख्या 142 इतकी होती असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटलं आहे. शांततापूर्ण मार्गानं आंदोलन करण्याचा अधिकार संविधानानं दिला असून केवळ आंदोलन आहे, त्यामुळे लाठीमार करणं समर्थनीय नाही असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आज व्यक्त केलं. जंतर मंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान निदर्शकांवर पोलिसी बळाचा अवाजवी वापर केल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवरच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते. या आंदोलनाच्या वेळी जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्या याचिकांची सुनावणी देखील उद्या करू असं न्यायालयानं सांगितलं आहे. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदींचा पुनर्विचार करावा या मागणीसाठी ज्येष्ठ वकील आणि खासदार कपिल सिब्बल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला नोटीस जारी केली. याचिकेसंदर्भातल्या अनेक बाबींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही खासदार अलीकडेच या तरतुदींचा आधार घेऊन इतर पक्षात गेले. या पार्श्वभूमीवर सिब्बल यांनी वैयक्तिक स्वरूपात ही याचिका दाखल केली आहे. अशा पक्षांतरामुळे बहुमताचं चित्र पालटू शकतं असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयानं दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना दिल्ली उच्च न्यायालयानं आज 3 आठवड्यांची मुदत दिली. आता या प्रकरणाच्या सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे. डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास संबंधित विभागाच्या पोलीस उपायुक्तांकडे सोपवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. म्हात्रे यांच्यावरच्या आरोपांचा तपास आणि त्यांना पोलिसांकडून मिळणाऱ्या कथित अनुकूल वागणुकीविषयी न्यायालयानं नाराजी देखील व्यक्त केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BS6 प्रकारातल्या वाहनांना दिलं जाणारं PUC प्रमाणपत्र 3 वर्ष कालावधीसाठी देण्याचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सादर केला आहे. BS6 प्रकारातल्या आणि 6 वर्षापर्यंत जुन्या असलेल्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या दिलं जाणारं प्रमाणपत्र 1 वर्षासाठी वैध असतं. 6 ते 10 वर्ष जुन्या वाहनांना दरवर्षी तर त्यापेक्षा जुन्या वाहनांना 6 महिन्यांनी हे प्रमाणपत्र नवीन काढावं लागेल. BS1, 2, 3 प्रकारातल्या वाहनांना दर 3 महिन्यांनी तर BS4 प्रकारातल्या वाहनांना 6 महिन्यांनी या प्रमाणपत्राचं नूतनीकरण करावं लागेल. MSRDC अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला अतिरिक्त व्याज दिल्याच्या प्रकरणात HDFC बँकेनं 3 अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे.

0: व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शशीधर जगदीशन, मुख्य वित्तीय अधिकारी श्रीनिवासन वैद्यनाथन आणि किरकोळ मालमत्ता विभागाचे प्रमुख अरविंद वोहरा अशी या तिघांची नावं आहेत. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशाचं उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई झाली आहे. 2017 ते 2021 या काळात मार्केटिंग खर्च या शीर्षकाखाली सुमारे 45 कोटी रुपये देऊन एमएसआरडीसीकडून मोठ्या प्रमाणात त्यांनी ठेवी मिळवल्या होत्या. या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा इन्कार एचडीएफसी बँकेच्या प्रवक्त्यानं मे महिन्यात केला होता. सिक्कीममधल्या नाथुला खिंडीतून भारत आणि चीन यांच्यातला सीमावर्ती व्यापार येत्या 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार आहे. कोविड महामारीमुळे 2020 पासून हा व्यापार स्थगित केला होता. एमव्ही ओमोर्फी या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं याचा तीव्र निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं आज युक्रेनचे भारतातले राजदूत डॉ अलेक्झांडर पोलिशचुक यांना बोलावून घेतलं. व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याबाबत भारताची तीव्र चिंता, युक्रेनच्या संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंती राजदूतांना केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा वाटाघाटींसाठी एकत्र आणण्याचा आणि मध्य पूर्वेतलं युद्ध टाळण्याच्या प्रयत्नांमध्ये मध्यस्थांनी प्रगती साधली आहे. कतार आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाखालील मध्यस्थ दोन्ही देशांमधली दरी कमी करण्यासाठी काम करत असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. गेले 3 दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणताही लष्करी हल्ला केला नसल्यामुळं संघर्षातून वाढणारा तणाव काही प्रमाणात निवळला आहे. आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंगनं सुवर्णपद पटकावलं तर ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिनं कांस्य पदकाची कमाई करून भारताला दुहेरी यश मिळवून दिलं. ईशानं उत्तम कामगिरी करत 40 नेम साधले तर मनूनं अटीतटीच्या सामन्यात 28 नेम मारले. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 1 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्यपदक मिळवलं आहे. भारोत्तोलक ज्ञानेश्वरी यादवनं आज 53 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी प्रकरणातल्या आंदोलकांविरोधातले गुन्हे रद्द करण्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ. पेपरफुटीविरोधातल्या कायद्यातल्या तरतुदी कठोर करणारं सुधारणा विधेयक लोकसभेत सादर. 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिकच्या नोटांची चाचणी घ्यायला केंद्र सरकारची रिझर्व्ह बँकेला परवानगी. पक्षांतर बंदी कायद्यातल्या तरतुदींवर संसदेत चर्चा होणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. आणि आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारतीय महिलांना 1 सुवर्ण आणि 1 कांस्यपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवचंदावेल्यान उलयता. आता ऐकूया पार्लिमेंट रिव्ह्यू ही कार्यावळ दिल्ली केंद्रावेल्यान.
2: स्केल स्टुडंट प्रोटेस्ट्स अगेन्स्ट द अलेज्ड इररेग्युलॅरिटीज इन नीट एक्झामिनेशन रॉकिंग द नेशन दॅट लेड टू रेझिग्नेशन ऑफ धर्मेंद्र प्रधान एज एज्युकेशन मिनिस्टर. The proposed legislation was introduced by Minister of State for PMO Jitendra Singh amidst protests and sloganeering by the opposition. Opposition members were demanding a response from the government over the police crackdown on students during the Cockroach Janata Party CJP-led protest march to Parliament on 20th of July. According to the Public Examinations Prevention of Unfair Means Amendment Bill 2026, investigations into paper leak cases are to be completed within 2 months. The bill says that individuals involved in paper leaks or unfair means in exams will get jail terms for a minimum of 5 years and a maximum of 10 years along with a fine of up to 50 lakh rupees. For organized crimes, the bill proposes a minimum sentence of 7 years and a fine of up to 10 crore rupees. The present law has provisions for a minimum of 3 to 5 years of imprisonment to curb cheating. Those involved in organized crimes of cheating face 5 to 10 years of imprisonment and a minimum fine of 1 crore rupees. According to the bill, all states and union territories will be empowered to set up fast-track courts which will conduct hearings swiftly and

त्यांना तबल्याची साथ विभव नागेशकर यांनी केलेली आहे. ऐकूया पंडित डी के दातार यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शुद्ध कल्याण.

मला असं वाटतं गीतांची कार्यावळ आणि या गीतां तुमची जर आवडीची तुमकां आवडीचे गीत जाय जाल्यार ह्या नंबराचेर व्हॉट्सएप करात. नंबर घेयात 8380071054. नंबर परतून एकदा घेयात 8380071054 आणि तुमची पसंती कळयात.

मोगाक आशेतालो लॉरी ट्रॅव्हसो हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. तुम्ही ऐकतात मनाजोक्ती गीतांची कार्यावळ. आणि तुमची तुमचं रिक्वेस्ट जर तुमका धाडपाचो असा तर ह्या नंबराचेर धाडात 8380071054. नंबर परतून एकदा घ्यात 8380071054. ह्या नंबराचेर व्हॉट्सअप करा आणि तुमचो रिक्वेस्ट कळयात. आणि आता हे फुडले गीत येता आल्फ्रेड आणि रिता रोज यांच्या आवाजान. आणि ह्या गीता खातीर मागणी कळयल्या फिलिप टायस माडल माडगाव. तर ऐकूया हे गीत काजार जावच्या आदी. गायता आल्फ्रेड आणि रिता रोज.

आणि आता सर्विस कोर हे गीत ऐकूया सोनिया ह्याच्या आवाजान. आणि या गीता खातीर मागणी कळयल्या मॅरी उंदीर फोंडा हांगासल्ल्यान, आणि ताणें हे गीत डेडिकेट केला एनेट आणि मितू हाका. तर बाय मॅरी, आयक हे गीत आणि खुश जा.

म्हाका गोंड आयलो. जेरोम डिसोझा हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले आणि या गीता खातीर रिक्वेस्ट केले लुईस हाणी आणि ताणे डेडिकेट केला हे गीत एमी जोसवा रेजिना कॅनेडी ब्लांच विक्टोरिया स्टीवन आणि म्हाका. थँक्यू लुईस.

आणि ऐकुनो हे आशिल्ले आल्फ्रेड रॉस हांच्या आवाजान गुपीत मोग हे गीत आणि या गीता खातीर मागणी कळली पीटर आणि जॉनी रायबंदर सावन. तुम्ही ऐकतात मनजोक्ती गीतांची ही कार्यवळ.

दूदसागर आल्फ्रेड रोज हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले आणि या गीता खातीर मागणी कळिल्ली नवलू वरक मलपण सत्तरी हांगासरल्यान.

आणि ऐकुनो हे आशिल्ले लॉर्ना हांच्या आवाजान गीत रावता तुका आणि या गीता खातीर मागणी कळली. वारणा शहापूर तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूरच्यान विजय चौहान इंदूरकर, तेजस्विनी चौहान, माई इंदूरकर, अंकिता चौहान, अनिकेत चौहान, किवलेगाव पुण्याच्यान अंकिता कांबळे सैंदापूरकर, विजय कांबळे सैंदापूरकर, बेबी शौर्या श्रेयस कांबळे, कल्याण मुंबईच्यान डॉक्टर सुरेश सुर्वे, नमिता सुर्वे, प्रकाश सुर्वे, घाटकोपर मुंबईच्यान वैभव चौहान, अभिर चौहान, भीमराव चौहान आणि सुजाता चौहान. त्यांनी सांगितले की खंयचेय एक गीत दी म्हणून तांकां लागून हे आशिल्ले लॉर्ना आणि गायिल्ले गीत. आणि आता अँथनी सन हांच्या आवाजान हे गीत ऐकूया, मोख तुजो जाय. सॅबी फेर्नांडीस मार्गांवच्यान हांणी कळयल्लें की आपल्याक एक गीत जाय डॉक्टर फ्रांसिस्को कोलासो हांचे, पण ते आमकां मेळूंक ना. आणि प्रिन्सिका फेर्नांडीस हांणी कळयल्लें की थोडे तुका थोडे म्हाका हें गीत जाय, पण ते आमकां आतां अवेलेबल ना. ताका लागून अँथनी सन हांच्याच आवाजान हें गीत आयकत रागार जावचें न्हय. मोख तुजो जाय हें गीत.